0: नमस्कार, वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू वरती तुम्ही ट्यून आहात आणि आता आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकणार आहोत. चारुहासिनी भावे आपल्या सोबत असणार आहेत. संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा आहे जी खूप वर्षापासून इथं बोलली जाते, पण अलीकडं आपल्याला ते खूप कमी प्रमाणात ऐकायला मिळतं. तेव्हा आजच्या भागातही आपण संस्कृत बद्दलची काही माहिती ऐकणार आहोत, काही शब्द ऐकणार आहोत जे आपल्याला चारुहासिनी सांगतील. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. प्रथमं प्रार्थनां कुर्मः. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहसिनी भावे आपल्यासोबत होत्या. कसा होता कार्यक्रम अभिप्राय जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत. पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: गुड मॉर्निंग, तुम्ही देऊन आहात वेणुधोनी 90.4 FM KLE घनसुवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषाला तुम्ही ऐकत आहात. आज आहे शनिवार 23 मे 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. आत्मसमाधान ही खरी समृद्धी आहे, ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. जावा प्रोग्रामिंग लँग्वेजची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. दिवस होता आजचा. बचेंद्री पाल यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले. हे शिखर सर करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले, तेही आजच. 17 बिंदू करार तिबेट आणि चीन देशामध्ये शांततेच्या मुक्तीसाठी करण्यात आला, तोही आजच्याच दिवशी. मराठा साम्राज्य पोर्तुगीजांकडून जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला, तोही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. उरकेरी रमण क्रिकेटपटू यांचा जन्म आजचाच. मोहन वेल्लाळ मुद्रित शोधन तज्ञ यांचाही जन्म आजचाच आहे. पद्मराजन भारतीय दिग्दर्शक आणि लेखक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. महाराणी गायत्री देवी जयपूरच्या राजमाता यांचाही जन्म आजच. केशवराव भोळे गायक अभिनेते संगीत समीक्षक आणि दिग्दर्शक यांचाही जन्म आजचाच. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहून धोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.
1: सुता तुला राम

वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आजचं राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. आज तुम्ही दिवसभर व्यवसायात व्यस्त असाल, त्यामुळे संध्याकाळी थकवा जाणवेल आणि डोकेदुखी थकवा इत्यादीमुळे थोडे चिंताग्रस्त असाल, परंतु आज प्रमोशन पाहून तुमचे मन प्रसन्न राहील. वृषभ रास, आजचा दिवस तुमच्यासाठी भविष्यातील नवीन योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा आहे. आज नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या वरिष्ठांच्या मदतीने पदोन्नती मिळेल. मिथुन रास, आज तुम्ही तुमच्या व्यवसायातील नफ्याने समाधानी असाल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. कर्क रास, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप मेहनतीचा असेल. आज तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत एखाद्या नातेवाईकाच्या घरीही जाऊ शकता. सिंह रास, आज संध्याकाळी तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन उत्साही राहील. आज तुम्हाला तुमच्या दैनंदिन खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कन्या रास, आज तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे लागेल, कारण तुम्ही कोणत्याही समस्येशी झुंज देत असाल तर आज त्या अडचणीत वाढ होऊ शकते. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधुनी 90.4.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केएल वेणू दोन्ही 90.4 एफएम वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज तुम्हाला तुमच्या कोणत्याही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावे लागेल आणि ते टाळण्याचा प्रयत्न करा. वृश्चिक रास, आज तुम्हाला काही मौल्यवान वस्तू मिळू शकतात ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता, ज्यामुळे तुमची कीर्ती वाढेल. धनु रास, आज तुम्ही सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल आणि त्याचे फल तुम्हाला नक्कीच मिळेल. आज तुम्ही जास्त पैसे खर्च करू नका. मकर रास, आज तुम्ही जितके जास्त कष्ट कराल तितका फायदा तुम्हाला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. कुंभ रास, आज तुम्हाला सर्व कामे काळजीपूर्वक करावी लागतील कारण तुमच्या समोर अनेक समस्या उभ्या राहतील. आणि शेवटची मीन रास, आज तुमची सामाजिक आणि राजकीय कार्यात रुची वाढेल ज्याचा तुम्ही फायदा घ्याल. व्यवसाय करणारे लोक आज त्यांच्या व्यवसायात काही बदल करू शकतात. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळ मध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी। शिवाजी पटनायक भारतीय राजकारणी खासदार यांची आज पुण्यतिथी। माधव मंत्री भारतीय क्रिकेटर यांची पुण्यतिथी आजच। गुलाम मोहम्मद बख्श भट भारतीय पहिलवानी कुस्तीपट्टू आणि बलवान यांची पुण्यतिथी आजच आहे। या होत्या आजच्या पुण्यतिथीने यासोबत मनीषा निरोप घेते। उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र बनू धोनी 90.4 FM KLE कनसू। नमस्कार।

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000+ अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kle.farm.edu.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण एड्स बद्दल जाणून घेणार आहोत. एड्स हा रोग आपल्याला होतो कसा, काय आपण काळजी घेतली पाहिजे आणि काय ट्रीटमेंट आपल्याकडे आहे या संदर्भात आपण ऐकणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर ज्ञानेश मोरकर, जे KLE डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे जनरल मेडिसिन डिपार्टमेंट मध्ये प्रोफेसर आणि युनिट हेड आहेत. सर, आजच्या महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सुरुवातीलाच मी तुमचे आभार मानते. थँक्यू सर.
1: नमस्कार.
0: आणि आज एड्स बद्दल आपण बोलतोय, तर सर्वात आधी एड्स म्हणजे नेमकं काय?
1: एड्स हा शब्द 1980 साली टर्म केलेला. एच आय व्ही आणि एड्स हे दोन वेगळे प्रकार असतात. एच आय व्ही हे व्हायरस असतं आणि जेव्हा व्हायरस आपल्या शरीरात जातं
0: बर
1: ती प्रतिकार शक्ती कमी केली जाते. CD4 सेल धीमक तर्क खातात आणि CD4 कमी होत जातं आणि मग एड्स डेव्हलप होतो. हा एड्स हा टर्मिनल स्टेज, शेवटचा स्टेज ऑफ एच आय व्ही असतो.
0: बर, मग म्हणजे एच आय व्ही हा विषाणू आपल्या शरीरामध्ये एंटर केल्यानंतर जो रोग होतो म्हणजे शेवटची स्टेज म्हणताय तुम्ही,
1: हो,
0: त्याला आपण एड्स म्हणतो.
1: एड्स म्हणतो.
0: मग सुरुवातीला आपण लगेचच आपल्याला डायग्नोज झालं एच आय व्ही पॉझिटिव्ह जर आपण आहे असं जर डायग्नोज झालं तर त्याला थांबवता येतं का?
1: येस, त्याला ट्रीटमेंट आहे. आणि हा अर्ली स्टेज पासून सुरुवातीपासून ते लेट स्टेज जाऊस्तोपर्यंत, म्हणजे एडच्या स्टेज पर्यंत जाऊस्तोपर्यंत 100% थांबवू शकतो.
0: बर,
1: कारण आता प्रत्येक गव्हर्नमेंट सेंटरमध्ये, प्रायव्हेट सेंटरमध्ये आपल्याकडे ट्रीटमेंट उपलब्ध आहे ज्याने करून पेशंट नॉर्मल लाईफ जगू शकतो.
0: मग एच आय व्ही आणि एड्स या दोन्ही मध्ये डिफरन्स काय आहे?
1: एच आय व्ही हा व्हायरस आहे.
0: बर,
1: ज्याला व्हायरस आपल्या शरीरामध्ये जातो, जसं हा टीबीचे जे जंतू असतात जसं आपल्या शरीरात गेले इनहेलेशन केल्यानंतर, तर सगळ्यांनी टीबी असं होत नाही, डिफेन्स मेकॅनिझम. तसं हे व्हायरस आपल्या ज्या बॉडीमध्ये एंटर होतं हळूहळू, हे जे CD4 सेल्स असतात, जी प्रतिकार शक्तीचे जी सेल्स असतात, ते एच आय व्हायरस खात जातं, ते ऑटोमॅटिकली ते सेल्स मरत जातात. त्याच्यामुळे आपली प्रतिकार शक्ती कमी होती आणि त्याच्यानंतर मग आपले वेगवेगळे टाइपचे इन्फेक्शन बॉडीमध्ये डेव्हलप होते आणि त्यांनी आपण ट्रीटमेंट केलं नाही, मग शेवटच्या स्टेजमध्ये होतं जे आपण प्रत्येक ठिकाणी पाहिलं असणार की एकदम माणूस अशक्त झालेला, एकदम रोगी सारखं वाटणार, खाणं पिणं कमी, बेड रिडन, हे सगळे एड्सचे लक्षण आहे.
0: मग हा आपल्याला होतो कशामुळे सर?
1: नॉर्मली कसं होतं, हा सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज, म्हणजे शारीरिक संबंध केल्यामुळे, ते पण कसं परस्त्रिया जी पॉझिटिव्ह असले तरच होतो. मल्टिपल पार्टनर्स, ज्यांना सवय असते की आपल्याला वेगवेगळे पार्टनर्स पाहिजे, अनप्रोटेक्टेड सेक्स केल्याबद्दल हे जातो. अगोदर 1980 आसपास जे ब्लड ट्रान्सफ्युजन जायचं, पण तेव्हा आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन जर आपल्याला करायचं झालं किंवा ब्लड डोनेट करायचं झालं तर स्क्रीनिंग केलं जातं. तर स्क्रीनिंग केल्यामुळे आता बरेच ब्लड ट्रान्सफ्युजन रिलेटेड एड्स किंवा सेक्स एच आय व्ही व्हायरस कमी झालेले आहेत.
0: अच्छा, म्हणजे आता एकमेव मार्ग आहे की ज्याच्यामुळे आपल्याला हा एच आय व्ही
1: शारीरिक संबंध पॉझिटिव्ह असेल तरच होऊ शकतो.
0: अच्छा,
1: किंवा काही वेळेला जी डॉक्टर प्रोफेशन, नर्सेस प्रोफेशन, जे निडल स्टिक इंजुरी, आता एखादा एच आय व्ही पेशंट पॉझिटिव्ह आहे आणि आपण ऑपरेशन करायचं झालं, ज्यावेळेला ऑपरेशन करताना आपण जेव्हा सुचरिंग करतो, जे टाके घालतो, म्हणजे डायरेक्ट आपण जर निडल इंजुरी त्यांच्या ब्लडनं आपल्या कुठं हाताला किंवा कुठंतरी कुठं कुठल्याही पार्टमध्ये जर आपण प्रिक झालं तर चान्सेस असतात एच आय व्ही व्हायचे, ते पण खूप चान्सेस कमी असतात.
0: म्हणजे एखाद्या एच आय व्ही पेशंटला आपण हँडल करत असताना जर आपल्या अंगावरती कुठंतरी जखम असेल आणि त्याच्यामध्ये जर ते रक्त मिक्स झालं असं साध्या सोप्या भाषेत,
1: हो हो, तर जाऊ शकतो,
0: तर होऊ शकतो,
1: ते पण चान्सेस खूप कमी आहे.
0: अर्थात तेवढं सगळं प्रिकॉशन घेऊनच आपण सगळं करत असणार आहे, पण तरीही हे हा एक मार्ग आहे असं आपण सांगू. बरोबर. मग सर, हे आपल्याला झाल्यामुळं काय अशी सुरुवातीची लक्षणं आहेत जी आपण सांगू शकतो?
1: नाही, जास्त करून आता एखादं पेशंट किंवा एखाद्या व्यक्ती त्यांना कळते की आपण कमर्शियल सेक्स वर्कर कर आपण जाऊन आलो आणि आपण अनप्रोटेक्टेड सेक्स जर केलं तर त्याला माहिती आहे की मी 100% मी एका ठिकाणी जाऊन आलेलो आहे.
0: अच्छा.
1: मग त्या व्यक्तीला सुरुवातीला काही सिम्पटम्स नसतात, पण पहिले एक महिन्यात त्यांना ताप, घसा दुखणे, मायल्जिया, बॉडी एक, हे जसं आपण सर्वसाधारण जे व्हायरल फिवर येते तशा प्रकारचे लक्षणं असतात, पण ते स्वतःहून व्हॉलेंटरी चेक करायला लागतात की मला जर झालंय का एड्स हे चेक करायसाठी एका डॉक्टरला कन्सर्न करून एच आय व्ही टेस्टिंग केलं तरच मग त्याला जाणून येतं, नाहीतर 99% त्यांना काही सिम्पटम्स नसतात.
0: अच्छा.
1: पण रिस्क फॅक्टर त्यांना माहीत असते की मी आपण जाऊन आलेलो आहे, हा एका रिस्क फॅक्टरवर आपण चेक करायला लागतो, असं कुठले खास लक्षण काही नसते त्यांना. किंवा आता आम्ही काय करतो, प्रत्येक टीबी पेशंट जी येतात आमच्याकडे त्यांना एच आय व्ही केलं जातं. एच आय व्ही हा टीबी, टीबी हा एच आय व्ही, हे दोन्ही एकत्र जाते डिसीज. माझं डिक्टिम आहे की कोणीही पेशंट एच आय व्ही नाही आलं तर आम्ही त्यांना टीबी चेक करतो, आणि ज्या टीबी पेशंट आलेले आहेत त्यांना एच आय व्ही चेक करतो. हा एक दुसरा मार्ग आम्हाला चेक करून आला म्हणजे असिम्प्टोमॅटिक फेजमध्ये. तिसरा मार्ग असा आहे की ज्या वेळेला आपण प्रेग्नेंट लेडी ज्या वेळेला येतो, प्रत्येक प्रेग्नेंटी गर्भवतीला महिलांना एच आय व्ही चेक केली जाते. मग असिम्प्टोमॅटिक ज्यांना काही लक्षण नाही तेव्हा पण डिटेक्ट केलं जातं.
2: अच्छा.
1: चौथा, ज्यावेळेला कुठल्याही पेशंटला आम्ही ऑपरेशन करायला पोस्ट करतो तर हे कंपल्सरी आहे की त्यांना एच आय व्ही टेस्ट केली जाते, आणि तेव्हा सुद्धा काही दिसून येतं.
2: अच्छा.
1: पण मोस्ट ऑफ द टाइम्स काही सिम्पटम्स नसतात त्यांना. रुटीन चेकअपमध्ये बरेच टेस्ट आपल्याला दिसून येतात.
2: ओके. मग सर समजा की म्हणजे एखाद्याचं असं काही रिलेशन झालं आणि मग लगेचच असे सिम्पटम्स जाणवून येतात की त्याला काही म्हणजे कालावधी गेल्यानंतर त्यांना काहीतरी होतं की काय नेमकं
1: जाणून येत नाही.
2: बर.
1: त्याला एक वर्ष लागू शकतो, दोन वर्ष लागू शकतो, पाच वर्ष लागू शकतं, काही सिम्पटम्स पण येत नाही.
2: म्हणजे कधी होऊ शकतं?
1: कधी होऊ शकतं.
2: ओके. मग काय असं शरीरामध्ये बदल होतो की त्यावेळी ते म्हणजे ती लक्षणं आपल्याला समोर दिसून येतात?
1: नाही, जास्त करून लोक लाजतेत किंवा घाबरतेत की मी असं असं जाऊन आलो आणि मला एच आय व्ही टेस्टिंग करायचे, फार पुढे येत नाहीत लोक. ते माणसं मोस्ट ऑफ द टाइम्स काही कारणामुळे, आता आजकाल कुठल्याही कारणामुळे तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला, जिथे ताप आहे, संडास कमी होत नाही, परत कुठेतरी मानेत गाठी आल्या, असे काही लक्षण असतात तर आम्ही सस्पेक्ट करायला लागतो की काही वेळेला कदाचित एच आय व्ही रोग असू शकतो त्या माणसाचा.
2: मग एकदा आपल्याला एच आय व्ही झालाय हे जेव्हा समजून येतं तेव्हा त्याने काय काळजी घेतली पाहिजे?
1: नाही, फर्स्ट ऑफ ऑल काही घाबरण्याची काही आवश्यकता नाही.
2: बर.
1: एच आय व्ही 20 वर्षापूर्वी हा एक मोठा भयंकर महारोग होता. आता एच आय व्ही हे सर्वसाधारण रोग आहे, जसं आपण टीबी ट्रीटमेंट करतो. त्यामुळे मी एकच सांगायचं म्हणजे एच आय व्ही जर रोग झाला तर घाबरण्याची काही आवश्यकता नाहीये. चांगले गोळ्या उपलब्ध आहेत, तुम्ही डॉक्टरना कन्सल्ट करायचं, टॅबलेट घेतलं, लाईफ लॉंग तुम्ही जगू शकता, त्यामुळे बिलकुल घाबरायची आवश्यकता नाही.
2: म्हणजे ट्रीटमेंट आपल्याकडं अवेलेबल आहे आणि घाबरण्याची गरज नाही असं तुम्ही म्हणताय, पण मुळातच एच आय व्ही आपल्याला झालंय हे जेव्हा समजून येतं एखाद्या पेशंटला त्यावेळी तो मेंटली थोडा डिस्टर्ब होतो.
1: बरोबर.
2: आणि म्हणजे मग समाजामध्ये कसं आपण राहावं किंवा लोक काय म्हणतील समजलं तर आपल्याला दूर करतील वगैरे वगैरे गोष्टी त्यांच्या मनामध्ये येत राहतात, तर हे सगळं आपण फेस करण्यासाठी काय करावं?
1: जास्त करून एच आय व्ही ना पेशंट मरत नाही. जसं आपण साप चावला की लगेच साप चावला, सगळे साप विषारी नसते, तसा हा एच आय व्ही पण विषारी नाही. आपण भीतो आणि घाबरतो आणि डिप्रेशन का जातो हे सेक्स केल्याबद्दल झालं म्हणूनच आपल्याला एच आय व्ही आणि समाजासाठी आपण भीतो, पण तसं काय भ्यायची आवश्यकता नाही आहे. कारण आपल्याला काय असतं, आता चार माणसं जर गेलो कोणतरी सांगितलं आणि कुठेतरी कळालं की बाबा आपल्याला एच आय व्ही झाले तर माणूस म्हणतो ह्या परस्त्री किंवा बाहेर कुठेतरी त्यानं संबंध केला असणार म्हणून आले. हे सोशली आपण घाबरतो. ओके. तर ते घाबराय न घाबरता व्हॉलेंटरी हिम्मत करून पुढे यायचं, त्याला चांगले ट्रीटमेंट अवेलेबल आहेत ज्याने करे त्यांनी लाईफ लॉंग जगू शकते.
2: ओके. मग सर एखाद्या एच आय व्ही पेशंटचं ब्लड म्हणजे तो असा पब्लिकली सांगतच नाही की आपल्याला एच आय व्ही झाला, आणि बाय मिस्टेक त्याचं ब्लड जर कशामध्ये दुसऱ्या ह्याच्यामध्ये मिक्स झालं तर मग त्या व्यक्तीलाही एच आय व्ही होण्याचे चान्सेस असतात का?
1: फार कमी असतात, फार फार कमी असतात. दोन असतात, एक एच आय व्ही दुसऱ्याने जर स्प्रेड झाला डिसीज तर CD4 आणि व्हायरल लोडवर डिपेंड राहतं. आता एखादा एच आय व्ही पेशंट आहे, त्याला ट्रीटमेंटवर आहे आणि आम्ही ज्यावेळेला फॉलोअपला येतो प्रत्येक 6 महिने आम्ही त्याचं व्हायरस चेक केलं जातं ब्लडमध्ये आणि प्रत्येक शक्ती किती आहे CD4 चेक केलं जातं. जर CD4 काउंट चांगला आहे आणि त्याचं बॉडीमध्ये जर व्हायरस डिटेक्टेबल नसेल तर तो डायरेक्ट संबंध पण करू शकतो, आणि एखादी स्त्री जी पॉझिटिव्ह आहे ती नॉर्मल डिलिव्हरी पण करू शकतो. ह्याचा अर्थ असा आहे की रेट ऑफ ट्रान्समिशन फार फार कमी.
2: अच्छा.
1: चान्सेस फार कमी असतात, त्यामुळे घाबरण्याचं बिलकुल आवश्यक.
2: मग जसं आपण सांगितलं सर की असुरक्षित लैंगिक संबंधामुळे हा जो एच आय व्ही आहे तो आपल्याला होतो, तर कसा तो आपल्या रक्तात मिसळतो आणि कसं त्याचं मग पुढं म्हणजे एड्स मध्ये डेव्हलपमेंट होते, काय नेमकं होतं शरीरामध्ये?
1: ज्या वेळेला आपण अनप्रोटेक्टेड संबंध केले जाते त्यावेळेला समोरचे पार्टनर, मग कोण पण असू दे, समोरचे पार्टनर नेगेटिव्ह जर असेल फिमेल किंवा हा पॉझिटिव्ह असलं ह्याच्याकडनं तिला जाऊ शकतो, आणि किंवा ह्यो नेगेटिव्ह असेल मेल पार्टनर ती पॉझिटिव्ह असेल त्यांच्याकडून ह्यांना येऊ शकतो. ते कसं होतं म्हणल्यानंतर ते व्हायरस जे सिक्रिशन्स असतात वेजायनल सिक्रिशन्स असू दे किंवा सेमॅनल सिक्रिशन, व्हायरसचं क्वांटिटी प्रमाण जास्ती असतं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आपण कॉन्टॅक्ट येतो त्यावेळेला फ्रिक्शन झाल्यामुळे थोडं रब होतं, त्यामुळे जे म्युकोसा जी लाइनिंग असते ते वेजायनल किंवा पेनाल म्युकोसा त्याला बारके बारके स्क्रॅचेस पडले जातात, कट्स म्हणतो आम्ही, तिथून ते व्हायरस आपल्या शरीरामध्ये एंटर होतं.
2: अच्छा.
1: ते आपल्याला मायक्रो कट्स दिसून येत नाही.
2: बरोबर. सेन्सिटिव्ह
1: असते, एकदम सॉफ्ट असते. ते मायक्रो टच कट्स मधून ते सिक्रेशन केल्यामुळे ते ब्लड मध्ये व्हायरस एंटर.
2: मग अशा लोकांनी प्रिकॉशन घेतलं तरी सुद्धा हे होऊ शकतं?
1: नाही, कॉन्डम जर जे वापरते 99% सेफ सेक्स प्रोटेक्शन होते. कॉन्डमनी हा एचआयव्ही रोगच प्रिव्हेंट होत नाही, पण दुसरे सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज जसे गोनोरिया, सिफिलिस हे पण प्रिव्हेंट केले जातं. तर कॉन्डम घातल्यामुळे 99% प्रोटेक्शन.
2: अच्छा. मग आता मेन आपल्याला एच आय व्ही होतो कशामुळं ते तर आपल्याला कळून आलं सर, त्याच्यावरती ट्रीटमेंट पण आपण पुढे जाऊन बोलणार आहोत. पण आता एवढे जे युथ जनरेशन आहे ते अशा सगळ्या गोष्टींकडे नक्कीच अट्रॅक्ट होत असेल, तर त्यांच्यासाठी आपण सेफ म्हणून काय सांगू, काय अॅडवाईस देऊ की काय त्यांनी काळजी घेतली पाहिजे?
1: फर्स्ट ऑफ ऑल, जे टीन एज असतं की हे सेक्शुअली खूप ऍक्टिव्ह असतं, प्रोटेक्शन बॅरियर मेथड युज करणं सगळ्यात महत्वाचं असतं. ते पण एस्पेशली कॉन्डम युज करणे. कॉन्डम युज करण्याने काय, नॉट ओनली एच आय व्ही प्रिव्हेंशन होतं, पण दुसरे इन्फेक्शन पण प्रिव्हेंशन झालं असतं.
2: अच्छा. म्हणजे ती सेफ्टी आपण
1: येस कॉन्डम
2: केली पाहिजे. मग एखादी एच आय व्ही संक्रमित आई असेल आणि ती जर प्रेग्नेंट असेल तर तिच्यापासून बाळाला होऊ शकतं काय?
1: होऊ शकतं, पण आता होत नाही.
2: बर.
1: 20 वर्षापूर्वी समजा एका आईला जर 3 मुलं जर पॉझिटिव्ह असेल, 3 पॉझिटिव्ह असायचे. 10-15 वर्षापूर्वी 3 मधले 2 पॉझिटिव्ह असायचे. हे का? तर एच आय व्ही व्हायरस ज्यावेळेला आपल्याला बॉडी शरीरामध्ये जातं, ब्लडमध्ये सर्क्युलेट होत असतं, ज्यावेळेला व्हेजायनल डिलिव्हरी होती त्यावेळेला बरेच रक्त ते बेबी जेव्हा बाहेर येतं त्यावेळेला कॉन्टॅक्टमध्ये गेलं जातं. आणि कसं होतं की जे स्क्रॅचेस ॲब्रेशन्स ते आईचं ब्लड बेबीच्या ब्लडमध्ये मिक्स झाल्यानंतर ते एच आय व्ही होतो. नॉर्मली ज्यावेळेला उंब म्हणतो जी गर्भ जी पिशवी असते त्यात होत नाही एच आय व्ही.
2: अच्छा.
1: ड्युरिंग बर्थ एच आय व्ही होण्याचे खूप चान्सेस असतात. पण आता जी काही स्त्री गर्भवती असते, प्रेग्नन्सी डिटेक्ट झाल्या त्यांना एच आय व्हीची टेस्ट केली जाते. आणि जर पॉझिटिव्ह असेल तर तिला ट्रीटमेंट दिलं जातं. ओके. आणि ज्यावेळेला विदिन 3 मंथ्स मोस्ट ऑफ द टाइम्स बऱ्याच वेळेला आपल्याला व्हायरस नॉट डिटेक्टेबल रेंजमध्ये येतं. आणि ज्यावेळेला व्हेजायनल डिलिव्हरीची परिस्थिती येते, नॉट म्हणजे आपला व्हायरस लोड लेस दॅन 1000 आलं तर सेफ्टी राहते त्यांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑलरेडी आता जे बरेच लोक जे पॉझिटिव्ह असतात त्यांना ट्रीटमेंट सुरू असते एच आय व्हीचं, त्यामुळे त्यांचे ब्लड मधलं व्हायरस कमी होत जातं. आणि कमी होत झाल्यानंतर बेबीला ट्रान्समिशन रेट कमी होत जातं.
2: अच्छा. म्हणजे आपण बेबीला वाचवू शकतो पॉझिटिव्ह होण्यापासून.
1: ओके.
3: ರೇಡಿಯೋ ಯಾವತ್ತೂ ಯಾವುದೇ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಗೆ ಇರುವ ಎಲ್ಲ ಆವರಣಗಳು, ಎಷ್ಟೊಂದು ಜನರಿಗೆ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಗೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಆವರಣವೇ ಇಲ್ಲ. ಆ ಒಂದು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೇವೆ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಂದು ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯಿತು, ಆದರೂ ಈಗಲೂ ಕೂಡ ಒಂದು ಹೆಣ್ಣು ಮಾತಾಡಿದರೆ ಅವಳು ಮಾತಾಡಿದಳು ಅನ್ನೋದೇ ಅವಳ ಅಪರಾಧ ಅನ್ನೋ ಥರ ನೋಡುವಂಥ ಅತ್ಯಂತ ಕೀಳು ಮಟ್ಟದ ಮನಸ್ಥಿತಿಯ ಒಂದು ಪುರುಷ ಠೇಂಕಾರದ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೀವಿ. ಅಂದರೆ ಈ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಎಜುಕೇಷನ್ ಆದದ್ದು ಅವ್ರದ್ದು ಬಿಡಿ, ಆದರೆ ನೀವು ಇಂಟೀರಿಯರ್ಸ್ ಹೋದರೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಎಂಥ ಒಂದು ಅಸಮಾನತೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಹೆಣ್ಣನ್ನು ಕೇವಲ ಒಂದು ತೊತ್ತಿನ ಒಂದು ವಸ್ತುವಾಗಿ, ದಾಸಿಯಂತೆ, ಒಂದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಳ್ಳುವ ವಸ್ತುವಂತೆ ನೋಡುವಂಥ ಒಂದು ದೃಷ್ಟಿಕೋನ ಇರುವಂಥ ಪರಿಪಾಠ ಇನ್ನೂ ಇದ್ದಾಗ ಇಂಥ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿ ವೇದಿಕೆಗಳು ಜಾಸ್ತಿ ಆಗಬೇಕು. ಅದರ ಮೂಲಕ ನಾವು ಸಮಾನತೆಯ ಒಂದು ಮೌಲ್ಯವನ್ನು ವಿಸ್ತರಿಸಿ ಹೇಳಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಒಂದು ವೇಣು ಧ್ವನಿಯ ಮೂಲಕ ನೀವು ಈ ಬೆಳಗಾವಿಯ ಸೀಮೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಗೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟಿರೋದು ಬಹಳ ಮಹತ್ವದ ವಿಷಯ. ಏನಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಬಹಿರಂಗವಾಗಿ ಮಾತಾಡೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ, ಅದನ್ನು ಹಂಚಿಕೊಳ್ಳೋದು ಮುಖ್ಯ. ಈಗ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಬಂದುಬಿಟ್ಟಿದೆ, ಎಲ್ಲ ಮೊಬೈಲಲ್ಲಿ SMS ಮಾಡ್ತಾರೆ, ಮೊಬೈಲಲ್ಲಿ ಏನೋ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದು ಬೇರೆ, ಅದು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಗುಸುಗುಸುಸು ಆದಂಗೆ. ಅದಲ್ಲ, ಅದು ಇದು ಒಂದು ಮುಕ್ತವಾಗಿ ಎಲ್ಲರೆದುರಿಗೆ ಅಂತರಂಗ ಬಹಿರಂಗ ಬೇರೆ ಆಗದಂಥ ಒಂದು ಆವರಣ ಇದು ರೇಡಿಯೋ ಅನ್ನೋದು. ಹೀಗಾಗಿ ರೇಡಿಯೋ ಬಹಳ ಮಹತ್ವದ್ದು. ರೇಡಿಯೋದಿಂದನೇ ನಮ್ಮ ಇಡೀ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಗಾಂಧೀಜಿಯವರ ಮಾತುಗಳನ್ನು ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ ಕೇಳಿ, ಊರಿನ ಚೌಕಗಳಲ್ಲಿ ಯಾರ್ದೋ ಒಬ್ಬರ ಮನೆಯಲ್ಲಿ ರೇಡಿಯೋ ಇತ್ತು, ಆ ರೇಡಿಯೋ ಸುತ್ತ 100 ಜನ ಕೇಳಿ ಮಾಡಿ ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಒಂದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಆಂದೋಲನದ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸಿತ್ತು ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ನಾಡಿನ ಎಲ್ಲ ಮಹತ್ವದ ಗಾಯಕರು ಮೊದಲು ಹಾಡಿದ್ದು ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಯಾರೇ ಇರಲಿ ಅವರು, ಎಲ್ಲಿಂದ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಮನ್ಸೂರ್ ಇರ್ಬೋದು, ಆಮಿರ್ ಖಾನ್ ಸಾಹೇಬರು ಇರ್ಬೋದು, ಬಿಸ್ಮಿಲ್ಲಾ ಖಾನ್ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರ ನಿಜವಾದ ಧ್ವನಿ ನಾವು ಕೇಳಿದ್ದು ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಹೀಗಾಗಿ ರೇಡಿಯೋ ಅನ್ನೋದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬನನ್ನು ಏಕಕಾಲಕ್ಕೆ ತಲುಪುವ, ಬಡವ ಬಲ್ಲಿದ ಎನ್ನುವ ಭೇದ ಮಾಡದೆ, ನೀವೇ ಹೇಳದಂಗೆ ಯಾವ ಲಿಂಗ ಭೇದ, ಜಾತಿ ಭೇದ, ಧರ್ಮ ಭೇದ ಮಾಡದೆ ಎಲ್ಲರನ್ನು ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಆಗಿ ತಲುಪುವಂಥ ಒಂದು ಮಾಧ್ಯಮ. ಹೀಗಾಗಿ ರೇಡಿಯೋದ ಸಾಧ್ಯತೆಗಳು ಬಹಳ ಬಲವಾದದ್ದು, ಆದರೆ ಅದನ್ನು ಬಳಕೆ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಜವಾಬ್ದಾರಿಯಿಂದ ಮಾಡಬೇಕು. ರೇಡಿಯೋ ಇದೆ ಅಂದ್ಕೊಂಡು ನಾವು ನಮಗೆ ಬೇಕಾದ ವಿಚಾರ ಪ್ರಣಾಳಿಕೆಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ಬಿತ್ತರಿಸೋದಕ್ಕೆ ಅದನ್ನು ಬಳಸ್ಕೊಂಡ್ರೆ, ಕೆಲವು ರಾಜಕೀಯ ಪ್ರಣಾಳಿಕೆಗಳಿಗಾಗಿ ಮಾತ್ರ ಅದನ್ನು ಬಳಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಅದು ಅದರ ದುರ್ಬಳಕೆ ಆಗಿಬಿಡುತ್ತದೆ. ಸಮಾನತೆ, ಸಮತೆ ಮತ್ತು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದಲ್ಲಿ ಪ್ರಜೆಯ ಹಕ್ಕು ಬಾಧ್ಯತೆ, ಇದಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಆವರಣವನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸುವುದು ರೇಡಿಯೋದ ಕೆಲಸ.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-47377.
1: मग सर, एखाद व्यक्तीला एड्स झाला आहे हे जेव्हा कळून येतं, त्यावेळी काय नेमकी शरीराची त्याची म्हणजे त्रास होतात किंवा काय नेमकं होत राहतं त्यांना आणि कसा त्याच्यामध्ये बदल येतो? आणि असं म्हटलं जातं की इन्फेक्शन जे आहे ते लगेच त्यांना अटॅक करतात किंवा लगेच त्यांना होतात, त्यामुळे त्यापासून सांभाळलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर कुठल्या स्टेजला येतो?
2: जास्त करून आपल्या भारतात ट्युबरक्युलोसिस हा अपोस्टनेटिक इन्फेक्शन म्हणतो.
1: अच्छा.
2: ज्या वेळेला आपल्या शरीरातली प्रतिकार शक्ती कमी होत जाते CD4 सेल, त्यावेळेला ट्युबरक्युलोसिस होण्याची खूप चान्सेस असते. मग फीवर, ताप आला, खोकला, वजन कमी व्हायला लागलं, भूक कमी व्हायला, रात्रीचे घाम यायला लागला, असे जर लक्षणं दिसून यायला लागली तर अर्ली साइन्स ऑफ सिम्पटम्स ऑफ ट्युबरक्युलोसिस म्हणतो. आणि ते पेशंटना आम्ही स्क्रीन केलं जातं फॉर ट्युबरक्युलोसिस प्लस HIV. आणि त्यातनं जर दिसून आलं तर दोन्हीना ट्रीटमेंट दिलं जात.
1: ओके.
2: आणि ट्रीटमेंट चांगलं आहे की दोन्ही क्युअर होऊ शकते. ट्युबरक्युलोसिस क्युअर होऊ शकते, HIVला पुढे प्रोग्रेस व्हायला एड स्टेजला हॉल्ट करू शकतो.
1: मग HIV पेशंटना कायमच औषधांसोबत राहावं लागतं?
2: आता आपल्याला डायबिटीस झालेलं आहे तर तुम्ही काय करता? आयुष्यभर गुळ्या घेता.
1: औषध हो ना.
2: ओके. औषध घ्यायलाच लागतं, आयुष्यभर घ्यायला लागतं. तसं HIV मध्ये सुद्धा लाईफ लॉंग ट्रीट.
1: बर.
2: लाईफ लॉंग एकच गोळी कंटिन्युअस घेत राहिलं तर 70-80 पर्यंत आराम जागते, काही प्रॉब्लेम नाही.
1: मग HIV पेशंटने आणखीन काही एक्स्ट्राची काळजी स्वतःची घ्यावी लागते का?
2: नाही, ज्या वेळेला कुणाला आपल्याला HIV हे कळलेलं आहे त्यावेळेला ते स्वतः करायला पाहिजे की आता मला हा HIV पॉझिटिव्ह झालेला आहे. समजा लग्न झालं असेल तर त्यांचं जे पार्टनर आहे त्यांचे पण टेस्ट केले जायला पाहिजे. आणि जर नेगेटिव्ह असेल तर मग त्यांनी डिसाईड करायला पाहिजे की बॅरियर मेथड यूज करायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरे, ज्या वेळेला आपण ब्लड डोनेशन करायचं असतो त्यावेळेला त्यांनी ब्लड डोनेट करायचं नाही HIV पेशंटला. हे दोन प्रिकॉशन्स त्यांनी घ्यायला पाहिजे.
1: अच्छा. मध्यंतरी एक बातमी म्हणजे पसरत होती सर, म्हणजे झाली त्याला बरीच वर्ष, की एखादा अननस कापणारा व्यक्ती होता आणि ते अननस खाऊन मग त्या मुलगीला बहुतेक किंवा जी कोण व्यक्ती होती त्यांना तो डायग्नोज झाला HIV. तर असं काही होतं का? म्हणजे कदाचित तो अननसवाला HIV पॉझिटिव्ह असू शकेल आणि त्याच्यामुळे मग असं ट्रान्सफर होतं का?
2: म्हणजे तुम्हाला म्हणायचं की HIV पेशंटचे जे ब्लड जर आपल्याला लागलं तर HIV होऊ शकतं?
1: हो.
2: नाही, फार चान्सेस खूप खूप कमी असतात.
1: बर.
2: कारण HIV व्हायरस जे आपल्या ऍटमॉस्फिअर जे एन्व्हायरमेंटला जर एक्सपोज झालं तर इमिडिएटली मरून जाते.
1: अच्छा.
2: एक्सेप्ट ज्या वेळेला कुणाचं ब्लड डायरेक्ट ब्लड तुमचं जे निडल स्टिक इंजुरी कुठं जर सुई आपण जे सर्जन्स ऑपरेशन करते डायरेक्ट ब्लड त्यांचं आपल्या ब्लडमध्ये डायरेक्ट जर घुसलं तरच मिक्स झालं तरच मग HIV होतो. असा आपल्या शरीरात कुणाचं HIV पॉझिटिव्ह ब्लड जर पडलं तर लगेच HIV होत नाही.
1: ओके. आपण बऱ्याच ठिकाणी फिरायला वगैरे जातो सर, आणि काही ठिकाणं अशी आहेत की जिथं खूपच काळजी घेतली पाहिजे असं सांगितलं जातं, तर काही लोक असं म्हणजे मुद्दाम होऊन करणारी पण आहेत इकडं की हा आपण पॉझिटिव्ह आहे ना तर आपल्यापासून आणखीन 4 लोकांना व्हावं, आपलं काय जाणार आहे, अशा मेंटॅलिटीची पण काही लोक आहेत. आणि अशी न्यूज मध्यंतरी आम्ही वाचली होती की या ठिकाणी जास्त पेशंट्स आहेत आणि ती वाढत आहे, तर अशा वेळी आपण काय केलं पाहिजे?
2: तुम्हाला म्हणायचं की आता HIV पेशंटची कम्युनिटी वाढत चालू
1: आहे. हो.
2: आता कसा एक कम्युनिटी असते, म्हणजे आजकाल काय झालेलं तर जास्त करून कम्युनिटी म्हणजे तर HIV पॉझिटिव्ह रो हा कमर्शियल सेक्स वर्कर्स हा पॉप्युलेशन मध्ये जास्त आहे. त्याच्यापेक्षा जास्त पॉप्युलेशन एक ट्रान्सजेंडर मध्ये खूप दिसून येत आहे. IV ड्रग अब्युज किंवा ट्रान्सजेंडर. आता तुम्ही कमर्शियल सेक्स वर्कर कडे इकडे जर गेला तर आता त्यांना सुद्धा खूप अवेअरनेस आलेला आहे की विदाउट प्रोटेक्शन कॉन्डम त्यांनी कुणाला कॉन्टॅक्ट मध्ये येऊन देत नाहीत.
1: अच्छा.
2: आणि त्यांना रुटीन स्क्रीनिंग केलं जातं, त्यामुळे जनरल पॉप्युलेशन पेक्षा सुद्धा सामान्य लोकांपेक्षा सुद्धा त्यांना ह्याच्याबद्दल नॉलेज खूप आहे, त्यामुळे त्यांनी सगळीकडनं सेफ्टी प्रिकॉशन केले घेऊन घेतात कोण पण कॉन्टॅक्ट कस्टमर आला तर. पण दुसरीकडे बघितलं तर आपण नेग्लेक्टेड कम्युनिटी हे ट्रान्सजेंडर.
1: ओके.
2: तिथं प्रमाण जास्त आहे.
1: बर.
2: IV ड्रग अब्युसर्स तिथं हा प्रमाण HIV चे जास्त आहे. कमर्शियल सेक्स वर्कर पण खूप कमी झाले.
1: ओके. म्हणजे त्या लेवलला होत नाही असं तुमचं मत आहे?
2: हा. आता म्हणजे बऱ्याच प्रमाण कमी झालेले आहेत का तर त्यांना प्रत्येक वेळेला स्क्रीनिंग केलं जातं, आणि त्यांना जर पॉझिटिव्ह असेल ट्रीटमेंट दिलं जातं आणि कॉन्डम हा प्रिव्हेंटिव्ह मेजर इज कंपल्सरी. त्यामुळे कोणाही कुठलाही कस्टमर ते पॉझिटिव्ह असू दे निगेटिव्ह असू दे विदाऊट कॉन्डम त्यांना कॉन्टॅक्टमध्ये येऊन देत बऱ्याच ठिकाणी.
1: बरोबर. मग सर एच आय व्हीला घेऊन आपल्याकडे काय अशी ट्रीटमेंट अवेलेबल आहे, काय नेमक्या ट्रीटमेंट होतात किंवा काही टेस्ट वगैरे करायचे असतील तर काय नेमकं असतात?
2: ज्यावेळेला कोणालाही एच आय व्ही टेस्ट करायची झाली पॉझिटिव्ह असू दे किंवा असं कोणतरी असं कुठेतरी जाऊन आला बाहेर आणि घाबरट आहे त्याला मी म्हणतो पहिले काउन्सिलिंग करतो की तू फर्स्ट ऑफ ऑल तू एच आय व्ही मरणार नाहीस, एच आय व्हीला मरण नाही. तुम्ही जर करेक्ट गोळ्या ट्रीटमेंट टाइमशीर घेतला तर
1: बर
2: ठीक आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे सोशल डिसीज हे डोक्यातून काढून टाका. तुम्ही आपल्याला वाटतं की प्रत्येकाला सेक्स केलं हे एक वेगळंच आपण वेगळ्या अँगलनं बघितलं जातं समाजामध्ये, सेक्स हे घाण असं नसतं ते, इट्स अ नॅचरल पार्ट ऑफ द बॉडी रिक्वायरमेंट. त्यामुळे त्याला काउन्सिलिंग करतो आणि तू मरणार नाही. आता देव मी म्हणतो कधी पण तुम्ही जर देवाला जर एखादा चुकून रोग मागितलास द्या तर तुम्ही डायबिटीज काय एच आय व्ही समजा दे तुम्हाला दोन्हीपैकी एक घ्यायलाच पाहिजे तर मी म्हणतो तू एच आय व्ही घे. कारण एच आय व्हीला इतकं सुंदर ट्रीटमेंट आलेलं आहे सिंगल गोळ्या लेस साईड इफेक्ट्स, तो माणूस 70-80 पर्यंत आरामात जगू शकतो.
1: अच्छा.
2: काही पथ्य नाही त्याला शुगर खायचं नाही किंवा असं मीठ कमी खा किंवा असं बऱ्याच गोष्टी त्याला कुठलेही बंधन नाही. किंवा असं वाटतं की मी जर यात कितीतरी बरेच पेशंट आहेत माझ्याकडे की म्हणतात की मला एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे, माझी फॅमिली आहे, नातवंड आहेत, हे ते वगैरे, म्हणजे काही घाबरण्यासारखं नाही. त्यांच्याबरोबर खेळू शकता, त्यांच्या ताटात जेवू शकता, तुमच्या म्हणजे त्यांनी पप्पी तुम्हाला घेऊन घेऊ शकते, डोळे जर रडत असले तर पुसू शकते बऱ्याच. हे सगळं का? तर आपल्याकडे चांगलं ट्रीटमेंट उपलब्ध आहे एच आय व्हीसाठी. एवढंच नाहीत, आता एक परवा मी नॅशनल कॉन्फरन्स मी टॉक दिलं, पुढच्या 2 वर्षात आपल्याला 6 महिन्यात एकदा इंजेक्शन्स येणार एच आय व्ही. ते भारतात आणायचा प्रयत्न चालू आहे, ते महाग असल्यामुळे अजून नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज ट्राईंग इंजेक्टेबल एच आय व्ही म्हणतो आम्ही. ते काय कदाचित 1-2 वर्षात येऊ शकते.
1: अच्छा. म्हणजे वॅक्सिनेशन पण येणार आहे लवकरच?
2: वॅक्सिनेशन नाही, वॅक्सिनेशन एवढं इफेक्टिव्ह नाही, ते फेल झालेले आहेत. पण काही इंजेक्शन येणार आहेत जे 6 महिन्यात एकदा 1 वर्ष महिन्यात एकदा ते घेतलं तर वॅक्सिन सारखं काम करू शकतं.
1: ओके.
2: फॉर एक्झाम्पल आता कोणाला आता हाय रिस्क बिहेव्हिअर आहे की ज्यांना बाहेर जायचं सवय आहे ते 6 महिन्यात एकदा इंजेक्शन घेऊ शकतो. आणि जेवढं इंजेक्शन घेतलं ते जे व्हायरस नेले होते तो दुसऱ्याच ट्रान्समिट करायचे चान्सेस खूप कमी होऊन जातात.
1: ऍज अ प्रिकॉशन आपण घ्यायचं. ओके. मग समजा सर की म्हणजे एखाद्या व्यक्तीला आता एच आय व्ही झालाय आणि तो विथ प्रिकॉशन जर पार्टनर सोबत सेक्स करत असेल तर मग त्या पार्टनरला होण्याचे चान्सेस आहेत का?
2: कसं असतं, ज्यांना पॉझिटिव्ह आहे जर ते ऑलरेडी एच आय व्हीची ट्रीटमेंट घेत असेल आणि त्याचं व्हायरस बॉडीमध्ये आम्ही डिटेक्ट करतो नॉन डिटेक्टेबल रेंज जर आलं असेल तर विदाऊट प्रोटेक्शन जरी त्यांना कॉन्टॅक्ट केलं तर चान्सेस ऑफ ट्रान्समिशन फार कमी. म्हणून यू इज इक्वल टू मी, म्हणजे जे पॉझिटिव्ह असले तरी सुद्धा टॅबलेटने नॉन डिटेक्टेबल रेंज एक 6 महिन्याच्या ऑकेशन म्हणजे 2 ऑकेशन मध्ये नॉन डिटेक्टेबल रेंज असेल रेट ऑफ ट्रान्समिशन खूप कमी आहे त्यामुळे होत नाही त्यांना. दुसरी गोष्ट म्हणजे पार्टनरला जर होऊ नये म्हणून असेल तर त्याला प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस म्हणतो. काय करावं त्यांनी, त्या वेजायनल रिंग्स आहेत डॅपॅवरिन म्हणून, जसं आपण कॉन्डम यूज करतो तसं फिमेल वेजायनल रिंग्स आहेत जे एच आय व्हीचे मेडिसिन्स असतात ते, किंवा गोळ्या टिनोफोवीर एमेसेट्रामिन 1 महिना अगोदर सुरू केलं तर त्यांना चान्सेस होण्याचे खूप कमी असतात. तो प्रिकॉशन्स मी घेतो, दॅट इज कॉल्ड प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस.
1: ओके. मग सर एवढी सगळी इन्फॉर्मेशन आपण आतापर्यंत दिली तर एखाद्या एच आय व्ही पेशंटला त्यांना आपली लाईफस्टाईल कशी जगावी याबद्दल थोडंसं सांगून दिली.
2: एकदम नॉर्मल, अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाही. सगळ्यांच्या बरोबर खेळू शकतात, उठू बसू शकतात, फंक्शनला अटेंड करू शकतात. जसं नॉर्मल ए नॉन एच आय व्ही पेशंट जगतो लाईफ तसं नॉर्मल लाईफ जगू शकतो. एकच कंडिशन ह्यांना राहते की जी पॉझिटिव्ह आहेत न चुकता रेग्युलर कंटिन्युअस गोळी घेते, कंटिन्युअस फॉलोअप मध्ये राहणे, हेच दोन इम्पॉर्टंट प्रिकॉशन्स त्यांना. अदरवाइज नॉर्मल लाइफ, हेल्दी लाइफ.
1: आणि खाण्यापिण्याकडे असं काही विशेष लक्ष देण्याची गरज
2: नाही, काही सुद्धा आवश्यकता नाही. सगळे पोट भरून खाऊ शकते, त्यांना काय आवडतं कुठल्याही खाण्यापिण्यावर बंदी नाही.
1: ओके. मग हा विषय जो आहे तो ओपनली बोलला जात नाही, मग एखाद्याला जर याच्याविषयी जाणून घ्यायचं असेल किंवा आपल्याला आता झालंय आणि मग अधिकच आपण काय केलं पाहिजे किंवा काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर अशी कोणती वेबसाईट आहे का किंवा आपल्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये असं कोणतं एखादं डिपार्टमेंट जिथे येऊन ते भेटू शकतात आणि कॉन्फिडेन्शियल हे राहू शकतं सगळं?
2: कसं आहे, खूप ऍप्स निघालेले आहेत की आपल्याला समजा एखादा कोणतरी असं बाहेर गेलं आणि त्यांना कळलं की मी रिस्कवर आहे तर रिस्क स्कोरिंग ऍप करू शकतो. एड सोसायटी ऑफ इंडिया एक नवीन ऍप लॉन्च केलेलं आहे, त्या वेबसाईट वर जाऊन आपण आपलं रिस्क किती आहे ते बघू शकतो. सेकंड थिंग, व्हॉलेंटरी टेस्टिंग जिथे एड सेंटर आहेत, आयसीटीसी सेंटर आहे किंवा प्रायव्हेट लॅबमध्ये स्वतःहून जाऊन आपण चेक करू शकतो की आपल्याला एच आय व्ही आहे का नाही. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये जे प्रभाकर कोरे सरांचं हॉस्पिटल आहे केएलईचं, आपल्याकडे स्किन डिपार्टमेंटमध्ये आयसीटीसी सेंटर आहे, एआरटी सेंटर आहे, मेडिसिन डिपार्टमेंट आहेत, तिथे कन्सल्टंट्स अवेलेबल असतात, काउन्सिलर अरेंजमेंट आहेत, लॅबचे सर्व प्रकारचे फॅसिलिटीज आहेत जे आपले एचआयव्ही व्हायरस डिटेक्ट करू शकतं, किंवा व्हायरल लोड म्हणतो आम्ही, किंवा प्रतिकारशक्ती CD4 डिटेक्ट करू शकतो, किंवा एचआयव्ही हाय का डिटेक्ट करू शकतो, सगळे फॅसिलिटीज उपलब्ध आहेत.
1: खूप महत्वाचा विषय होता सर आजचा, आणि याच्याबद्दल जागरूकता होणं हे खूप गरजेचं आहे, तर त्याचं प्रमाण कितपत आहे असं तुम्हाला वाटतं?
2: नाही, आता गेल्या काही वर्षात, एक डिकेड म्हणजे 10 वर्षापर्यंत बऱ्याच लोकांनी जागरूकता आलेली आहे की एचआयव्ही म्हणजे काय, आणि बऱ्याच लोकांनी माहिती आहे की ते एक्सेप्टेबल डिसीज झालेले आहे. म्हणजे अगोदर एचआयव्ही म्हणत होतं, आता नाव, आता आम्ही एचआयव्ही म्हणत नाही, पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही. आता त्याला एड्स झाले असं मी कधी ऐकत नाही, कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. तिथं प्रत्येक तालुका लेवलमध्ये, प्रत्येक ऍडव्हर्टाईजमध्ये, बस स्टँडवर जे कॉन्डम प्रोडक्शन प्रोग्राम सुरू आहेत, कॉन्डम प्रोटेक्शन प्रोग्राम सुरू आहेत, टीव्ही, मोबाईल, ह्या ॲपमुळं, आणि बरेच लोक एज्युकेट झाल्यामुळं ते ऑनलाईन, व्हॉट्सअप, इन्स्टावर ते प्रिकॉशन कसं घ्यायचं आहे, आपलं सेफ्टी कशी आहे, ते बऱ्याच लोकांनी माहीत असल्यामुळं एचआयव्हीचा इन्सिडेन्स फार कमी झालेला आहे. एड्स तर आम्ही आता बघतच नाही जास्त करून.
1: कार्यक्रमाच्या शेवटी सर आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज देऊ?
2: की ज्या लोकांना एचआयव्ही झालेला आहे त्यांनी बिलकुल घाबरायचं नाही, चांगले चांगले ट्रीटमेंट उपलब्ध आहेत गव्हर्नमेंट सेटअपमध्ये. लॉंग रन बेसिस पुढच्या 2 वर्षात, जी मी 20 वर्षापूर्वी बघत होतो एचआयव्ही, आता तसं राहिलं नाही का, तर चांगले ट्रीटमेंट आहे, पुढे पण चांगले ट्रीटमेंट येऊ शकते. आणि काही युवा पिढीला किंवा काही जणांनी ज्यांना एचआयव्ही नाही किंवा असं, त्यांना काही वेळेला हाय रिस्क बिहेव्हिअर थॉट्स येत आहेत, त्यांनी सेफ्टी प्रोकार युज करायचं, सेफ्टी प्रोफाईल युज केलेलं कधीही उत्तम असतं, आणि ट्राय टू अवॉइड गोइंग इन टू द हाय रिस्क प्लेस.
1: थँक्यू सो मच सर या महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल. हा होता आजचा आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम. एचआयव्ही आणि एड्स यामधला काय फरक आहे, काय आपल्याकडे ट्रीटमेंट आहे, कशी काळजी घेतली पाहिजे, या संदर्भात आपल्याला डॉक्टर मार्गदर्शन करत होते. डॉक्टर ज्ञानेश मोरकर आपल्या सोबत होते, जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे जनरल मेडिसिन डिपार्टमेंटचे प्रोफेसर आणि युनिट हेड आहेत. त्यांना आपण ऐकलं कसा होता आजचा कार्यक्रम, जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र बनून होणी 91.4 FM KLE कनसू. नमस्कार.

केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 हून अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000 हून अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाईट आहे

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण एड्स बद्दल जाणून घेणार आहोत. एड्स हा रोग आपल्याला होतो कसा, काय आपण काळजी घेतली पाहिजे आणि काय ट्रीटमेंट आपल्याकडे आहे या संदर्भात आपण ऐकणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर ज्ञानेश मोरकर, जे KLE डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे जनरल मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये प्रोफेसर आणि युनिट हेड आहेत. सर, आजच्या महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सुरुवातीलाच मी तुमचे आभार मानते. थँक्यू सर.
1: नमस्कार.
0: आणि आज एड्स बद्दल आपण बोलतोय, तर सर्वात आधी एड्स म्हणजे नेमकं काय?
1: एड्स हा शब्द 1980 साली टर्म केलेला. HIV आणि एड्स हे दोन वेगळे प्रकार असतात. HIV हे व्हायरस असतं, आणि ज्यावेळेला हे व्हायरस आपल्या शरीरात जात ते प्रतिकार शक्ती कमी केली जाते. CD4 सेल धीमक तर्क खात जात आणि CD4 कमी होत जातं आणि मग एड्स डेव्हलप होतो. हा एड्स हा टर्मिनल स्टेज, शेवटचा स्टेज ऑफ HIV असतो.
0: बर, मग म्हणजे HIV हा विषाणू आपल्या शरीरामध्ये एंटर केल्यानंतर जो रोग होतो म्हणजे शेवटची स्टेज म्हणताय तुम्ही,
1: हो,
0: त्याला आपण एड्स म्हणतो.
1: एड्स म्हणतो.
0: मग सुरुवातीला आपण लगेचच आपल्याला डायग्नोज झालं, HIV पॉझिटिव्ह जर आपण आहे असं जर डायग्नोज झालं तर त्याला थांबवता येतं का?
1: येस, त्याला ट्रीटमेंट आहे. आणि हा अर्ली स्टेज पासून, सुरुवातीपासून ते लेट स्टेज जाऊस्तोपर्यंत, म्हणजे एडच्या स्टेज पर्यंत जाऊस्तोपर्यंत 100% थांबवू शकतो. कारण आता प्रत्येक गव्हर्नमेंट सेंटरमध्ये, प्रायव्हेट सेंटरमध्ये आपल्याकडे ट्रीटमेंट उपलब्ध आहे, ज्याने करून पेशंट नॉर्मल लाईफ जगू शकतो.
0: मग HIV आणि एड्स या दोन्ही मध्ये डिफरन्स काय आहे?
1: HIV हा व्हायरस आहे.
0: बर,
1: ज्याला व्हायरस आपल्या शरीरामध्ये जातो, जसं हा TB जे जंतू असतात जसं आपल्या शरीरात गेले इनहेलेशन केल्यानंतर, तर सगळ्यांनी TB असं होत नाही, डिफेन्स मेकॅनिझम, तसं हे व्हायरस आपल्या ज्या बॉडीमध्ये एंटर होतं हळूहळू, हे जे CD4 सेल्स असतात, जी प्रतिकार शक्तीचे जी सेल्स असतात, ते HIV व्हायरस खात जातं, ते ऑटोमॅटिकली ते सेल्स मरत जातात, त्याच्यामुळे आपली प्रतिकार शक्ती कमी होती आणि त्याच्यानंतर मग आपले वेगवेगळे टाईपचे इन्फेक्शन बॉडीमध्ये डेव्हलप होते. आणि त्यांनी आपण ट्रीटमेंट केलं नाही, मग शेवटच्या स्टेजमध्ये होतं, जे आपण प्रत्येक ठिकाणी पाहिलं असणार की एकदम माणूस अशक्त झालेला, एकदम रोगीसारखं वाटणार, खाणं पिणं कमी, बेड रिडन, हे सगळे एड्सचे लक्षण आहे.
0: मग हा आपल्याला होतो कशामुळे सर?
1: नॉर्मली कसं होतं, हा सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज, म्हणजे शारीरिक संबंध केल्यामुळे, ते पण कसं परस्त्रिया जी पॉझिटिव्ह असले तरच होतो. मल्टिपल पार्टनर्स, ज्यांना सवय असते की आपल्याला वेगवेगळे पार्टनर्स पाहिजे, अनप्रोटेक्टेड सेक्स केल्याबद्दल हे जातो. अगोदर 1980 आसपास जे ब्लड ट्रान्सफ्युजन जायचं, पण तेव्हा आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन जर आपल्याला करायचं झालं किंवा ब्लड डोनेट करायचं झालं तर स्क्रीनिंग केलं जातं. तर स्क्रीनिंग केल्यामुळे आता बरेच ब्लड ट्रान्सफ्युजन रिलेटेड एड्स किंवा सेक्स HIV व्हायरस कमी झालेले आहेत.
0: अच्छा, म्हणजे आता एकमेव मार्ग आहे की ज्याच्यामुळे आपल्याला हा HIV
1: शारीरिक संबंध पॉझिटिव्ह असेल तरच होऊ शकतो.
0: अच्छा.
1: किंवा काही वेळेला जी डॉक्टर प्रोफेशन, नर्सेस प्रोफेशन, जे नीडल स्टिक इंजुरी, आता एखादा HIV पेशंट पॉझिटिव्ह आहे आणि आपण ऑपरेशन करायचं झालं, ज्यावेळेला ऑपरेशन करताना आपण जेव्हा सुचरिंग करतो, जे टाके घालतो, डायरेक्ट आपण जर नीडल इंजुरी त्यांच्या ब्लडनं आपल्या कुठं हाताला किंवा कुठेतरी कुठं कुठल्याही पार्टमध्ये जर आपण प्रिक झालं तर चान्सेस असतील HIV व्हायचे, ते खूप चान्सेस कमी असतात.
0: म्हणजे एखाद्या HIV पेशंटला आपण हँडल

0: ला सुरुवातीला काही सिम्पटम्स नसतात, पण पहिले एक महिन्यात त्यांना ताप, घसा दुखणे, मायल्जिया, बॉडी एक, हे जसं आपण सर्वसाधारण जे व्हायरल फीवर येते तशा प्रकारचे लक्षणं असतात. पण ते स्वतःहून व्हॉलेंटरी चेक करायला लागतात की मला जर झालंय का एड्स, हे चेक करायसाठी एका डॉक्टरला कन्सर्न करून एच आय व्ही टेस्टिंग केलं तरच मग त्याला जाणून येतं, नाहीतर 99% त्यांना काही सिम्पटम्स नसतात.
1: अच्छा.
0: पण रिस्क फॅक्टर त्यांना माहीत असतं की मी आपण जाऊन आलेलो आहे, हा एका रिस्क फॅक्टरवर आपण चेक करायला लागतो. असं कुठले खास लक्षण काही नसते त्यांना. किंवा आता आम्ही काय करतो, प्रत्येक टीबी पेशंट जी येतात आमच्याकडे त्यांना एच आय व्ही केलं जातं. एच आय व्ही हा टीबी, टीबी हा एच आय व्ही, हे दोन्ही एकत्र जाते डिसीज.
1: माझं
0: डिक्टिम आहे की कोणीही पेशंट एच आय व्ही नाही आलं तर आम्ही त्यांना टीबी चेक करतो, आणि ज्या टीबी पेशंट आलेले आहेत त्यांना एच आय व्ही चेक करतो. हा एक दुसरा मार्ग आम्हाला चेक करून आला म्हणजे असिम्प्टोमॅटिक फेजमध्ये. तिसरा मार्ग असा आहे की ज्या वेळेला आपण प्रेग्नेंट लेडी ज्या वेळेला येतो, प्रत्येक प्रेग्नेंट गर्भवतीला महिलांना एच आय व्ही चेक केले जाते, मग असिम्प्टोमॅटिक ज्यांना काही लक्षण नाही तो आपण डिटेक्ट केले जातो.
1: अच्छा.
0: चौथा, ज्या वेळेला कुठल्याही पेशंटला आम्ही ऑपरेशन करायला पोस्ट करतो तर हे कंपल्सरी आहे की त्यांना एच आय व्ही टेस्ट केली जाते, आणि तेव्हा सुद्धा काही दिसून येतं.
1: अच्छा.
0: पण मोस्ट ऑफ द टाइम्स काही सिम्पटम्स नसतात त्यांना.
1: बरं.
0: रुटीन चेकअप मध्ये बरेच टेस्ट आपल्याला दिसून येतात.
1: ओके. मग सर समजा की म्हणजे एखाद्याचं असं काही रिलेशन झालं आणि मग लगेचच असे सिम्पटम्स जाणवून येतात की त्याला काही म्हणजे कालावधी गेल्यानंतर त्यांना काहीतरी होतं की काय नेमकं
0: जाणून येत नाही.
1: बरं.
0: त्याला एक वर्ष लागू शकतो, दोन वर्ष लागू शकतो, पाच वर्ष लागू शकतं, काही सिम्पटम्स पण येत नाही.
1: म्हणजे कधी होऊ शकतं?
0: कधी होऊ शकतं.
1: ओके. मग काय असा शरीरामध्ये बदल होतो की त्यावेळी ते म्हणजे ती लक्षणं आपल्याला समोर दिसून येतात?
0: नाही, जास्त करून लोक लाजतेत किंवा घाबरतेत की मी असं असं जाऊन आलो आणि मला एच आय व्ही टेस्टिंग करायचे, फार पुढे येत नाहीत लोक. ते माणसं मोस्ट ऑफ द टाइम्स काही कारणामुळे, आता आजकाल कुठल्याही कारणामुळे तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला, जिथे ताप आहे, संडास कमी होत नाहीये, परत कुठेतरी मानेत गाठी आल्या, असे काही लक्षण असतात, तर आम्ही सस्पेक्ट करायला लागतो की काही वेळेला कदाचित एच आय व्ही रोग असू शकतो त्या माणसाचा.
1: मग एकदा आपल्याला एच आय व्ही झालाय हे जेव्हा समजून येतं तेव्हा त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे?
0: नाही, फर्स्ट ऑफ ऑल काही घाबरण्याची काही आवश्यकता नाही.
1: बरं.
0: एच आय व्ही 20 वर्षापूर्वी हा एक मोठा भयंकर महारोग होता. आता एच आय व्ही सर्वसाधारण रोग आहे, जसं आपण टीबी ट्रीटमेंट करतो. त्यामुळे मी एकच सांगायचं म्हणजे एच आय व्ही जर रोग झाला तर घाबरण्याची काही आवश्यकता नाही. चांगले गोळ्या उपलब्ध आहेत, तुम्ही डॉक्टरना कन्सल्ट करायचं, टॅबलेट घेतलं, लाईफ लॉंग तुम्ही जगू शकता, त्यामुळे बिलकुल घाबरायची आवश्यकता नाही.
1: म्हणजे ट्रीटमेंट आपल्याकडं अवेलेबल आहे आणि घाबरण्याची गरज नाही असं तुम्ही म्हणताय, पण मुळातच एच आय व्ही आपल्याला झालंय हे जेव्हा समजून येतं एखाद्या पेशंटला त्यावेळी तो मेंटली थोडा डिस्टर्ब होतो.
0: बरोबर.
1: आणि म्हणजे मग समाजामध्ये कसं आपण राहावं किंवा लोक काय म्हणतील समजलं तर, आपल्याला दूर करतील वगैरे वगैरे गोष्टी त्यांच्या त्याच्या मनामध्ये येत राहतात, तर हे सगळं आपण फेस करण्यासाठी काय करावं?
0: जास्त करून एच आय व्ही ना पेशंट मरत नाही. जसं आपण साप चावला की लेकिन साप चावला सगळे साप विषारी नसते, तसा हा एच आय व्ही पण विषारी नाही. आपण भीतो आणि घाबरतो आणि डिप्रेशन मध्ये का जातो, हे सेक्स केल्याबद्दल झालं म्हणूनच आपल्याला एच आय व्ही आणि समाजासाठी आपण भीतो. पण तसं काय भ्यायची आवश्यकता नाहीये, कारण आपल्याला काय असं असतं, आता चार माणसात जर गेलो कोणतरी सांगितलं आणि कुठेतरी कळलं की बाबा आपल्याला एच आय व्ही झालं, तर माणूस म्हणतो ह्या परस्त्री किंवा बाहेर कुठेतरी त्यानं संबंध केला असतो म्हणून आले.
1: हे
0: सोशली आपण घाबरतो. ओके. तर ते घाबराय न घाबरता व्हॉलेंटरी हिम्मत करून पुढे यायचं, त्याला चांगले ट्रीटमेंट अवेलेबल आहेत, ज्याने करे त्यांनी लाईफ लॉंग जगू शकतात.
1: ओके. मग सर एखाद्या एच आय व्ही पेशंटचं ब्लड म्हणजे तो असा पब्लिकली सांगतच नाही की आपल्याला एच आय व्ही झाला, आणि बाय मिस्टेक त्याचं ब्लड जर कशामध्ये दुसऱ्या ह्याच्यामध्ये मिक्स झालं, तर मग त्या व्यक्तीलाही एच आय व्ही होण्याचे चान्सेस असतात का?
0: फार कमी असतात, फार फार कमी असतात. दोन असतात, एक एच आय व्ही दुसऱ्याने जर स्प्रेड झाला डिसीज, तर CD4 आणि व्हायरल लोडवर डिपेंड राहतं. आता एखादा एच आय व्ही पेशंट आहे, त्याला ट्रीटमेंटवर आहे, आणि आम्ही ज्यावेळेला फॉलोअपला येतो प्रत्येक 6 महिने आम्ही त्याचं व्हायरस चेक केलं जातं ब्लडमध्ये, आणि प्रत्येक शक्ती किती आहे CD4 चेक केलं जातं. जर CD4 काउंट चांगला आहे आणि त्याचं बॉडीमध्ये जर व्हायरस डिटेक्टेबल नसेल तर तो डायरेक्ट संबंध पण करू शकतो, आणि एखादी स्त्री जी पॉझिटिव्ह आहे ती नॉर्मल डिलिव्हरी पण करू शकतो. ह्याचा अर्थ असा आहे की रेट ऑफ ट्रान्समिशन फार फार कमी.
1: अच्छा
0: चान्सेस फार कमी असतात, त्यामुळे घाबरण्याचं बिलकुल आवश्यक.
1: मग जसं आपण सांगितलं सर की असुरक्षित लैंगिक संबंधामुळे हा जो एच आय व्ही आहे तो आपल्याला होतो, तर कसा तो आपल्या रक्तात मिसळतो आणि कसं त्याचं मग पुढं म्हणजे एड्स मध्ये डेव्हलपमेंट होते, काय नेमकं होतं शरीरामध्ये
0: ज्या वेळेला आपण अनप्रो

0: डायरेक्टेड संबंध केले जाते त्यावेळेला समोरचे पार्टनर मग कोण पण असू दे समोरचे पार्टनर नेगेटिव्ह जर असेल फिमेल किंवा हा पॉझिटिव्ह असलं ह्याच्याकडनं तिला जाऊ शकतो आणि किंवा ह्यो नेगेटिव्ह असेल मेल पार्टनर ती पॉझिटिव्ह असेल त्यांच्याकडून ह्याना येऊ शकतो ते कसं होतं म्हणल्यानंतर ते व्हायरस जी सिक्रिशन्स असतात वेजायनल सिक्रिशन्स असू दे किंवा सेमिनल सिक्रिशन व्हायरसचं क्वांटिटी प्रमाण जास्त असतं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ज्यावेळेला आपण कॉन्टॅक्ट येतो त्यावेळेला फ्रिक्शन झाल्यामुळे थोडं रब होतं त्यामुळे जे म्युकोसा जी लाईनिंग असते ते वेजायनल किंवा पेनाल म्युकोसा त्याला बारके बारके स्क्रॅचेस पडले जातात कट्स म्हणतो आम्ही तिथून ते व्हायरस आपल्या शरीरामध्ये एंटर होतं.
1: अच्छा
0: ते आपल्याला मायक्रो कट्स दिसून येत नाही
1: बरोबर सेन्सिटिव्ह
0: असते एकदम सॉफ्ट असते ते मायक्रो टच कट्स मधून ते सिक्रिशन गेल्यामुळे ते ब्लड मध्ये व्हायरस एंटर.
1: मग अशा लोकांनी प्रिकॉशन घेतलं तरी सुद्धा हे होऊ शकतं
0: नाही. कॉन्डम जर जे वापरते 99% सेफ सेक्स प्रोटेक्शन होते. कॉन्डमनी हा एचआयव्ही रोगच प्रिव्हेंट होत नाही पण दुसरे सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज जसे गोनोरिया सिफिलिस हे पण प्रिव्हेंट केले जातं तर कॉन्डम घातल्यामुळे 99% प्रोटेक्शन.
1: अच्छा मग आता मेन आपल्याला एचआयव्ही होतो कशामुळं ते तर आपल्याला कळून आलं सर त्याच्यावरती ट्रीटमेंट पण आपण पुढे जाऊन बोलणार आहोत पण आता एवढे जे युथ जनरेशन आहे ते अशा सगळ्या गोष्टींकडे नक्कीच अट्रॅक्ट होत असेल तर त्यांच्यासाठी आपण सेफ म्हणून काय सांगू काय ऍडवाईस देऊ की काय त्यांनी काळजी घेतली पाहिजे.
0: फर्स्ट ऑफ ऑल जे टीन एज असतं की हे सेक्शुअली खूप ऍक्टिव्ह असतं प्रोटेक्शन बॅरियर मेथड युज करणं सगळ्यात महत्वाचं असतं ते पण एस्पेशली कॉन्डम यूज करणे. कॉन्डम यूज करण्याने काय नॉट ओनली एच आय व्ही प्रिव्हेंशन होतं पण दुसरे इन्फेक्शन पण प्रिव्हेन्शन झालं असतं.
1: अच्छा म्हणजे ती सेफ्टी आपण
0: येस कॉन्डम
1: केली पाहिजे. मग एखादी एच आय व्ही संक्रमित आई असेल आणि ती जर प्रेग्नेंट असेल तर तिच्यापासून बाळाला होऊ शकतं काय हे
0: होऊ शकतं पण आता होत नाही.
1: बर
0: 20 वर्षापूर्वी समजा एका आईला जर 3 मुलं जर पॉझिटिव्ह असेल तिन्ही पॉझिटिव्ह असायचे 10-15 वर्षापूर्वी 3 मधले 2 पॉझिटिव्ह असायचे हे का तर एच आय व्ही व्हायरस ज्यावेळेला आपल्याला बॉडी शरीरामध्ये जातं ब्लडमध्ये सर्क्युलेट होत असतं ज्यावेळेला वेजायनल डिलिव्हरी होती त्यावेळेला बरेच रक्त ते बेबी जेव्हा बाहेर येतं त्यावेळेला कॉन्टॅक्टमध्ये गेलं जातं आणि कसं होतं की जे स्क्रॅचेस ॲब्रेशन्स ते आईचं ब्लड बेबीच्या ब्लडमध्ये मिक्स झाल्यानंतर ते एच आय व्ही होत होतं. नॉर्मली ज्यावेळेला उम म्हणतो जी गर्भ जी पिशवी असते त्यात होत नाही एच आय व्ही.
1: अच्छा
0: ड्युरिंग बर्थ एच आय व्ही होण्याचे खूप चान्सेस असतात पण आता जी काही स्त्री गर्भवती असते प्रेग्नन्सी डिटेक्ट झाल्या त्यांना एच आय व्हीची टेस्ट केली जाते आणि जर पॉझिटिव्ह असेल तर तिला ट्रीटमेंट दिलं जातं. ओके आणि ज्यावेळेला विदिन 3 मंथ्स मोस्ट ऑफ द टाइम्स बऱ्याच वेळेला आपल्याला व्हायरस नॉट डिटेक्टेबल रेंजमध्ये येतं आणि ज्यावेळेला वेजायनल डिलिव्हरीची परिस्थिती येते नॉट म्हणजे आपला व्हायरस लोड लेस दॅन 1000 आलं तर सेफ्टी राहते त्यांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑलरेडी आता जे बरेच लोक जे पॉझिटिव्ह असतात त्यांना ट्रीटमेंट सुरू असते एच आय व्हीचं त्यामुळे त्यांचे ब्लडमधलं व्हायरस कमी होत जातं आणि कमी होत झाल्यानंतर बेबीला ट्रान्समिशन रेट कमी होत जातं.
1: अच्छा म्हणजे आपण बेबीला वाचवू शकतो पॉझिटिव्ह होण्यापासून. ओके
2: ರೇಡಿಯೋ ಯಾವತ್ತೂ ಯಾವುದೇ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಗೆ ಇರುವ ಎಲ್ಲ ಆವರಣಗಳು ಎಷ್ಟೊಂದು ಜನರಿಗೆ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಗೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಆವರಣವೇ ಇಲ್ಲ. ಆ ಒಂದು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೇವೆ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಂದು ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯಿತು ಆದರೂ ಈಗಲೂ ಕೂಡ ಒಂದು ಹೆಣ್ಣು ಮಾತಾಡಿದರೆ ಅವಳು ಮಾತಾಡಿದಳು ಅನ್ನೋದೇ ಅವಳ ಅಪರಾಧ ಅನ್ನೋ ಥರ ನೋಡುವಂಥ ಅತ್ಯಂತ ಕೀಳು ಮಟ್ಟದ ಮನಸ್ಥಿತಿಯ ಒಂದು ಪುರುಷ ಠೇಂಕಾರದ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೀವಿ. ಅಂದರೆ ಈ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಎಜುಕೇಷನ್ ಆದದ್ದು ಅವ್ರದ್ದು ಬಿಡಿ, ಅದು ನೀವು ಇಂಟೀರಿಯರ್ಸ್ ಹೋದರೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಎಂಥ ಒಂದು ಅಸಮಾನತೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಹೆಣ್ಣನ್ನ ಕೇವಲ ಒಂದು ತೊತ್ತಿನ ಒಂದು ವಸ್ತುವಾಗಿ ದಾಸಿಯಂತೆ ಒಂದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಳ್ಳುವ ವಸ್ತುವಂತೆ ನೋಡುವಂಥ ಒಂದು ದೃಷ್ಟಿಕೋನ ಇರುವಂಥ ಪರಿಪಾಠ ಇನ್ನೂ ಇದ್ದಾಗ ಇಂಥ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿ ವೇದಿಕೆಗಳು ಜಾಸ್ತಿ ಆಗಬೇಕು. ಅದರ ಮೂಲಕ ನಾವು ಸಮಾನತೆಯ ಒಂದು ಮೌಲ್ಯವನ್ನು ವಿಸ್ತರಿಸಿ ಹೇಳಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಒಂದು ವೇಣು ಧ್ವನಿ ಮೂಲಕ ನೀವು ಈ ಬೆಳಗಾವಿಯ ಸೀಮೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಗೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟಿರೋದು ಬಹಳ ಮಹತ್ವದ ವಿಷಯ. ಏನಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಬಹಿರಂಗವಾಗಿ ಮಾತಾಡೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ, ಅದನ್ನು ಹಂಚ್ಕೊಳ್ಳೋದು ಮುಖ್ಯ. ಈಗ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಎಲ್ಲ ಮೊಬೈಲಲ್ಲಿ SMS ಮಾಡ್ತಾರೆ, ಮೊಬೈಲಲ್ಲಿ ಏನೋ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದು ಬೇರೆ, ಅದು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಗುಸುಗುಸುಗುಸ ಆದಂಗೆ ಅದು ಅದಲ್ಲ. ಅದು ಇದು ಒಂದು ಮುಕ್ತವಾಗಿ ಎಲ್ಲರೆದುರಿಗೆ ಅಂತರಂಗ ಬಹಿರಂಗ ಬೇರೆ ಆಗದಂಥ ಒಂದು ಆವರಣ ಇದು ರೇಡಿಯೋ ಅನ್ನೋದು. ಹೀಗಾಗಿ ರೇಡಿಯೋ ಬಹಳ ಮಹತ್ವದ್ದು. ರೇಡಿಯೋದಿಂದನೇ ನಮ್ಮ ಇಡೀ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಗಾಂಧೀಜಿಯವರ ಮಾತುಗಳನ್ನು ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ ಕೇಳಿ ಊರಿನ ಚೌಕಗಳಲ್ಲಿ ಯಾರ್ದೋ ಒಬ್ಬರ ಮನೆಯಲ್ಲಿ ರೇಡಿಯೋ ಇತ್ತು, ಆ ರೇಡಿಯೋ ಸುತ್ತ 100 ಜನ ಕೇಳಿ ಮಾಡಿ ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಒಂದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಆಂದೋಲನದ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸಿತ್ತು ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ನಾಡಿನ ಎಲ್ಲ ಮಹತ್ವದ ಗಾಯಕರು ಮೊದಲು ಹಾಡಿದ್ದು ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಯಾರೇ ಇರಲಿ ಅವರು, ಎಲ್ಲಿನ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಮನ್ಸೂರರು ಇರ್ಬೋದು, ಆಮಿರ್ ಖಾನ್ ಸಾಹೇಬರು ಇರ್ಬೋದು, ಬಿಸ್ಮಿಲ್ಲಾ ಖಾನ್ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರ ನಿಜವಾದ ಧ್ವನಿ ನಾವು ಕೇಳಿದ್ದು ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಹೀಗಾಗಿ ರೇಡಿಯೋ ಅನ್ನೋದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬನನ್ನು ಏಕಕಾಲಕ್ಕೆ ತಲುಪುವ, ಬಡವ ಬಲ್ಲಿದ ಎನ್ನುವ ಭೇದ ಮಾಡದೆ, ನೀವೇ ಹೇಳದಂಗೆ ಯಾವ ಲಿಂಗ ಭೇದ, ಜಾತಿ ಭೇದ, ಧರ್ಮ ಭೇದ ಮಾಡದೆ ಎಲ್ಲರನ್ನು ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಆಗಿ ತಲುಪುವಂತಹ ಒಂದು ಮಾಧ್ಯಮ. ಹೀಗಾಗಿ ರೇಡಿಯೋದ ಸಾಧ್ಯತೆಗಳು ಬಹಳ ಬಲವಾದದ್ದು, ಆದರೆ ಅದನ್ನ ಬಳಕೆ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಜವಾಬ್ದಾರಿಯಿಂದ ಮಾಡಬೇಕು. ರೇಡಿಯೋ ಇದೆ ಅಂದ್ಕೊಂಡು ನಾವು ನಮಗೆ ಬೇಕಾದ ವಿಚಾರ ಪ್ರಣಾಳಿಕೆಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ಬಿತ್ತರಿಸೋದಕ್ಕೆ ಅದನ್ನು ಬಳಸ್ಕೊಂಡ್ರೆ, ಕೆಲವು ರಾಜಕೀಯ ಪ್ರಣಾಳಿಕೆಗಳಿಗಾಗಿ ಮಾತ್ರ ಅದನ್ನು ಬಳಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಅದು ಅದರ ದುರ್ಬಳಕೆಯಾಗಿಬಿಡುತ್ತದೆ. ಸಮಾನತೆ, ಸಮತೆ ಮತ್ತು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದಲ್ಲಿ ಪ್ರಜೆಯ ಹಕ್ಕು ಬಾಧ್ಯತೆ, ಇದಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಆವರಣವನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸುವುದು ರೇಡಿಯೋದ ಕೆಲಸ.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: मग सर, एखाद्या व्यक्तीला एड्स झाला आहे हे जेव्हा कळून येतं, त्यावेळी काय नेमकी शरीराची त्याची म्हणजे त्रास होतात किंवा काय नेमकं होत राहतं त्यांना आणि कसा त्याच्यामध्ये बदल येतो? आणि असं म्हटलं जातं की इन्फेक्शन जे आहे ते लगेच त्यांना अटॅक करतात किंवा लगेच त्यांना होतात, त्यामुळं त्यापासून सांभाळलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर कुठल्या स्टेजला येतो?
2: नाही, जास्त करून आपल्या भारतात ट्युबरक्युलोसिस हा अपोस्टनेटिक इन्फेक्शन म्हणतो.
1: अच्छा.
2: ज्या वेळेला आपल्या शरीरातली प्रतिकार शक्ती कमी होत जाते CD4 सेल, त्यावेळेला ट्युबरक्युलोसिस होण्याची खूप चान्सेस असतात. मग फीवर, ताप आला, खोकला, वजन कमी व्हायला लागलं, भूक कमी व्हायला, रात्रीचं घाम यायला लागला, असे जर लक्षणं दिसून यायला लागली तर अर्ली साइन्स ऑफ सिम्पटम्स ऑफ ट्युबरक्युलोसिस म्हणतो. आणि ते पेशंटना आम्ही स्क्रीन केलं जातं फॉर ट्युबरक्युलोसिस प्लस HIV. आणि त्यातनं जर दिसून आलं तर दोन्हीना ट्रीटमेंट दिले जात.
1: ओके.
2: आणि ट्रीटमेंट चांगलं आहे की दोन्ही क्युअर होऊ शकते. ट्युबरक्युलोस क्युअर होऊ शकते, HIV ला पुढे प्रोग्रेस व्हायला एड स्टेजला हॉल्ट करू शकतो.
1: मग HIV पेशंटना कायमच औषधांसोबत राहावं लागतं.
2: आता आपल्याला डायबिटीस झालेलं आहे तर तुम्ही काय करता? आयुष्यभर गुळ्या घेता,
1: औषध हो ना.
2: ओके. औषध घ्यायलाच लागतं, आयुष्यभर घ्यायला लागतं. तसं HIV मध्ये सुद्धा लाईफ लॉंग ट्रीटमेंट.
1: बरं.
2: लाईफ लॉंग एकच गोळी कंटिन्युअस घेत राहिलं तर 70-80 पर्यंत आराम जगतात, काही प्रॉब्लेम नाही.
1: मग HIV पेशंटने आणखीन काही एक्स्ट्राची काळजी स्वतःची घ्यावी लागते का?
2: नाही, ज्या वेळेला कुणाला आपल्याला HIV हे कळालेलं आहे त्यावेळेला ते स्वतः करायला पाहिजे की आता मला हा HIV पॉझिटिव्ह झालेला आहे. समजा लग्न झालं असेल तर त्यांचं जे पार्टनर आहे त्यांची पण टेस्ट केली जायला पाहिजे. आणि जर नेगेटिव्ह असेल तर मग त्यांनी डिसाईड करायला पाहिजे की बॅरियर मेथड यूज करायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरे, ज्या वेळेला आपण ब्लड डोनेशन करायचं असतो त्यावेळेला त्यांनी ब्लड डोनेट करायचं नाही HIV पेशंटला. हे दोन प्रिकॉशन्स त्यांनी घ्यायला पाहिजे.
1: अच्छा. मध्यंतरी एक बातमी म्हणजे पसरत होती सर, म्हणजे झाली त्याला बरीच वर्ष, की एखादा अननस कापणारा व्यक्ती होता आणि ते अननस खाऊन मग त्या मुलगीला बहुतेक किंवा जी कोण व्यक्ती होती त्यांना तो डायग्नोस झाला HIV. तर असं काही होतं का? म्हणजे कदाचित तो अननसवाला HIV पॉझिटिव्ह असू शकेल आणि त्याच्यामुळे मग असं ट्रान्सफर होतं का?
2: म्हणजे तुम्हाला म्हणायचं की HIV पेशंटचं जे ब्लड जर आपल्याला लागलं तर HIV होऊ शकतं?
1: हो.
2: नाही, फार चान्सेस खूप खूप कमी असते.
1: बरं.
2: कारण HIV व्हायरस जे आपल्या ॲटमॉस्फिअर जे एन्व्हायरमेंटला जर एक्सपोज झालं तर इमिडिएटली मरून जाते.
1: अच्छा.
2: एक्सेप्ट ज्या वेळेला कुणाचं ब्लड डायरेक्ट ब्लड तुमचं जे निडल स्टिक इंजुरी कुठं सुई आपण जे सर्जन्स ऑपरेशन करते डायरेक्ट ब्लड त्यांचं आपल्या ब्लडमध्ये डायरेक्ट जर घुसलं तरच मिक्स झालं तरच मग HIV होतो. असा आपल्या शरीरात कुणाचं HIV पॉझिटिव्ह ब्लड जर पडलं तर लगेच HIV होत नाही.
1: ओके. आपण बऱ्याच ठिकाणी फिरायला वगैरे जातो सर, आणि काही ठिकाणं अशी आहेत की जिथं खूपच काळजी घेतली पाहिजे असं सांगितलं जातं, तर काही लोक असं म्हणजे मुद्दामहून करणारी पण आहेत इकडं की हा आपण पॉझिटिव्ह आहे ना तर आपल्यापासून आणखीन 4 लोकांना व्हावं, आपलं काय जाणार आहे, अशा मेंटॅलिटीची पण काही लोक आहेत. आणि अशी न्यूज मध्यंतरी आम्ही वाचली होती की या ठिकाणी जास्त पेशंट आहेत आणि ती वाढत आहे, तर अशा वेळी आपण काय केलं पाहिजे?
2: तुम्हाला म्हणायचंय की आता HIV पेशंटची कम्युनिटी वाढत चालली.
1: हो.
2: आता कसा एक कम्युनिटी असती, म्हणजे आजकाल काय झालेलं आहे तर जास्त करून कम्युनिटी म्हणले तर HIV पॉझिटिव्ह हा कमर्शियल सेक्स वर्कर्स हा पॉप्युलेशन मध्ये जास्त आहे. त्याच्यापेक्षा जास्ती पॉप्युलेशन एक ट्रान्सजेंडर मध्ये खूप दिसून येत आहे. IV ड्रग अब्युज किंवा ट्रान्सजेंडर. आता तुम्ही कमर्शियल सेक्स वर्कर कडे इकडे जर गेला तर आता त्यांना सुद्धा खूप अवेअरनेस आलेला आहे की विदाउट प्रोटेक्शन कॉन्डम त्यांनी कुणाला कॉन्टॅक्ट मध्ये येऊन देत नाहीत.
1: अच्छा.
2: आणि त्यांना रुटीन स्क्रीनिंग केलं जातं, त्यामुळे जनरल पॉप्युलेशन पेक्षा सुद्धा सामान्य लोकांपेक्षा सुद्धा त्यांना ह्याच्याबद्दल नॉलेज खूप आहे, त्यामुळे त्यांनी सगळीकडनं सेफ्टी प्रिकॉशन केले घेऊन घेतात कोण पण कॉन्टॅक्ट कस्टमर आला तर. पण दुसरीकडे बघितलं तर आपण नेग्लेक्टेड कम्युनिटी इज ट्रान्सजेंडर.
1: ओके.
2: तिथं प्रमाण जास्त आहे.
1: बर.
2: IV ड्रग अब्युसर्स तिथं हा प्रमाण HIV जास्त आहे. कमर्शियल सेक्स वर्कर पण खूप कमी झालेले.
1: ओके. म्हणजे त्या लेवलला होत नाही असं तुमचं मत आहे?
2: हा. आता म्हणजे बऱ्याच प्रमाण कमी झालेले आहेत का तर त्यांना प्रत्येक वेळेला स्क्रीनिंग केलं जातं आणि त्यांना जर पॉझिटिव्ह असलं ट्रीटमेंट दिलं जातं आणि कॉन्डम हा प्रिव्हेंटिव्ह मेजर इज कंपल्सरी. त्यामुळे कोणाही कुठलाही कस्टमर ते पॉझिटिव्ह असू दे निगेटिव्ह असू दे विदाऊट कॉन्डम त्यांना कॉन्टॅक्टमध्ये येऊन देत बऱ्याच ठिकाणी.
1: बरोबर. मग सर एच आय व्हीला घेऊन आपल्याकडे काय अशी ट्रीटमेंट अवेलेबल आहे, काय नेमक्या ट्रीटमेंट होतात किंवा काही टेस्ट वगैरे करायचे असतील तर काय नेमकं असतात?
2: ज्या वेळेला कोणालाही एच आय व्ही टेस्ट करायची झाली पॉझिटिव्ह असू दे किंवा असं कोणतरी असं कुठेतरी जाऊन आला बाहेर आणि घाबरटे त्याला मी म्हणतो पहिले काउन्सिलिंग करतो की तू फर्स्ट ऑफ ऑल तू एच आय व्ही न मरणार नाहीस. एच आय व्हीला मरण नाही, तुम्ही जर करेक्ट गोळ्या ट्रीटमेंट टाईमशीर घेतला तर.
1: बरं,
2: ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे सोशल डिसिडर हे डोक्यातून काढून टाका. तुम्ही आपल्याला वाटतं की प्रत्येक वेळेला सेक्स केलं हे एक वेगळ्याच आपण वेगळ्या अँगलनं बघितलं जातं समाजामध्ये. सेक्स हे घाण असं नसतं, ते इट्स अ नॅचरल पार्ट ऑफ द बॉडी रिक्वायरमेंट. त्यामुळे त्याला काउन्सिलिंग करतो आणि तू मरणार नाहीस. आता देव मी म्हणतो कधी पण तुम्ही जर देवाला जर एखादा चुकून रोग मागितलास द्या तर तुम्ही डायबिटीज काय एच आय व्ही समजा तुम्हाला दोन्हीपैकी एक घ्यायलाच पाहिजे तर मी म्हणतो तू एच आय व्ही घे. कारण एच आय व्हीला इतकं सुंदर ट्रीटमेंट आलेलं आहे, सिंगल गोळ्या लेस साईड इफेक्ट, तो माणूस 70-80 पर्यंत आरामात जगू शकतो.
1: अच्छा.
2: काही पत्ते नाही त्याला, शुगर खायचं नाही किंवा असं मीठ कमी खा किंवा असं बऱ्याच गोष्टी त्याला कुठलेही बंधन नाही. किंवा असं वाटतं की मी जर यात किती तर बरेच पेशंट आहेत माझ्याकडे की म्हणतात की मला एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे, माझी फॅमिली आहे, नातवंडे आहेत, हे ते वगैरे, म्हणजे काही घाबरण्यासारखं नाही. त्यांच्याबर खेळू शकता, त्यांच्या दाटात जीवू शकता, तुमच्या म्हणजे त्यांनी पप्पी तुम्हाला येऊन घेऊ शकते, डोळे जर रडत असले तर पुसू शकते. बऱ्याच हे सगळं का, तर आपल्याकडे चांगलं ट्रीटमेंट उपलब्ध आहे एच आय व्हीसाठी. एवढंच नाहीत, आता एक परवा मी नॅशनल कॉन्फरन्स मी टॉक दिलं, पुढच्या 2 वर्षात आपल्याला 6 महिन्यातनं एकदा महिन्यातनं एकदा इंजेक्शन्स येणार आहेत एच आय व्ही. ते भारतात आणायचा प्रयत्न चालू आहे, ते महाग असल्यामुळे अजून नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज ट्राईंग इंजेक्टेबल एच आय व्ही म्हणतो आम्ही. ते काय कदाचित 1-2 वर्षात येऊ शकते.
1: अच्छा, म्हणजे वॅक्सिनेशन पण येणार आहे लवकर.
2: वॅक्सिनेशन नाही, वॅक्सिनेशन एवढं इफेक्टिव्ह नाही, ते फेल झालेले आहेत. पण काही इंजेक्शन येणार आहेत जे 6 महिन्यात एकदा 1 वर्ष महिन्यात एकदा ते घेतलं तर वॅक्सिन सारखं काम करू शकतं.
1: ओके.
2: फॉर एक्झाम्पल आता कोणाला आता हाय रिस्क बिहेव्हिअर आहे की ज्यांना बाहेर जायचं सवय आहे ते 6 महिन्यात एकदा इंजेक्शन घेऊ शकतो. आणि जेवढं इंजेक्शन घेतलं ते जे व्हायरस नेले होते तो दुसऱ्याच ते ट्रान्समिट करायचे चान्सेस खूप कमी होऊन जातात.
1: ऍज अ प्रिकॉशन आपण घ्यायचं. ओके. मग समजा सर की म्हणजे एखाद्या व्यक्तीला आता एच आय व्ही झालाय आणि तो विथ प्रिकॉशन जर पार्टनर सोबत सेक्स करत असेल तर मग त्या पार्टनरला होण्याचे चान्सेस आहेत का?
2: कसं असतं, ज्यांना पॉझिटिव्ह आहे जर ते ऑलरेडी एच आय व्हीची ट्रीटमेंट घेत असेल आणि त्याचं व्हायरस बॉडीमध्ये आम्ही डिटेक्ट करतो, नॉन डिटेक्टेबल रेंज जर आला असेल तर विदाऊट प्रोटेक्शन जरी त्यांना कॉन्टॅक्ट केलं तर चान्सेस ऑफ ट्रान्समिशन फार कमी. म्हणून यू इज इक्वल टू मी, म्हणजे जे पॉझिटिव्ह असले तरी सुद्धा टॅबलेटने नॉन डिटेक्टेबल रेंज एक 6 महिन्याच्या ऑकेशन मध्ये 2 ऑकेशन मध्ये नॉन डिटेक्टेबल रेंज असेल रेट ऑफ ट्रान्समिशन खूप कमी आहे, त्यामुळे होत नाही त्यांना. दुसरी गोष्ट म्हणजे पार्टनरला जर होणे म्हणून असेल तर त्याला प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस म्हणतो. काय करावं त्यांनी, त्या वेजायनल रिंग्स आहेत डॅपावरिन म्हणून, जसं आपण कॉन्डम यूज करतो तसं फिमेल वेजायनल रिंग्स आहेत जे एच आय व्हीचे मेडिसिन्स असतात ते, किंवा गोळ्या टिनोफोवीर एमेसेट्रामिन 1 महिना अगोदर सुरू केल्या तर त्यांना चान्सेस होण्याचे खूप कमी असतात. तो प्रिकॉशन्स मी घेतो, दॅट इज कॉल्ड प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस.
1: ओके. मग सर एवढी सगळी इन्फॉर्मेशन आपण आतापर्यंत दिली तर एखाद्या एच आय व्ही पेशंटला त्यांना आपली लाईफस्टाईल कशी जगावी याबद्दल थोडस सांगून दे.
2: एकदम नॉर्मल, अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाही. सगळ्यांच्या बरोबर खेळू शकतात, उठू बसू शकतात, फंक्शनला अटेंड करू शकतात. जसं नॉर्मल ए नॉन एच आय व्ही पेशंट जगतो लाईफ तसं नॉर्मल लाईफ जगू शकतो. एकच कंडिशन ह्यांना राहते की जी पॉझिटिव्ह आहेत न चुकता रेग्युलर कंटिन्युअस गोळी घेणे, कंटिन्युअस फॉलोअप मध्ये राहणे, हेच 2 इम्पॉर्टंट प्रिकॉशन्स आहेत. अदरवाईज नॉर्मल लाईफ, हेल्दी लाईफ.
1: आणि खाण्यापिण्याकडे असं काही विशेष लक्ष देण्याची गरज
2: नाही, काही सुद्धा आवश्यकता नाही. सगळे पोट भरून खाऊ शकते, त्यांना काय आवडते, कुठल्याही खाण्यापिण्यावर बंदी नाही.
1: ओके. मग हा विषय जो आहे तो ओपनली बोलला जात नाही. मग एखाद्याला जर याच्याविषयी जाणून घ्यायचं असेल किंवा आपल्याला आता झालंय आणि मग अधिकच आपण काय केलं पाहिजे किंवा काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर अशी कोणती वेबसाईट आहे का किंवा आपल्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये असं कोणतं एखादं डिपार्टमेंट जिथं येऊन ते भेटू शकतात आणि कॉन्फिडेन्शियल हे राहू शकतं सगळं?
2: कसं आहे, खूप ऍप्स निघालेले आहेत की आपल्याला समजा आता एखादा मी आता कोणतरी असं बाहेर गेलं आणि त्यांना कळलं की मी रिस्कवर आहे तर रिस्क स्कोरिंग ऍप करू शकतो. एड सोसायटी ऑफ इंडिया एक नवीन ऍप लॉन्च केलेलं आहे, त्या वेबसाईटवर जाऊन आपण आपलं रिस्क किती आहे ते बघू शकतो. सेकंड थिंग, व्हॉलेंटरी टेस्टिंग जिथे एड सेंटर आहेत, ICTC सेंटर आहेत किंवा प्रायव्हेट लॅबमध्ये आहेत, स्वतःहून जाऊन आपण चेक करू शकतो की आपल्याला एच आय व्ही आहे का नाही. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये जे प्रभाकर कोरे सरांचं हॉस्पिटल आहे केएलईचं, आपल्याकडे स्किन डिपार्टमेंटमध्ये आयसीटीसी सेंटर आहे, एआरटी सेंटर आहे, मेडिसिन डिपार्टमेंट आहेत, तिथे कन्सल्टंट्स अवेलेबल असतात, काउन्सिलर अरेंजमेंट आहेत, लॅबचे सर्व प्रकारचे फॅसिलिटीज आहेत जे आपले एच आय व्ही व्हायरस डिटेक्ट करू शकतं किंवा व्हायरल लोड म्हणतो आम्ही किंवा प्रतिकारशक्ती सी डी फोर डिटेक्ट करू शकतो किंवा एच आय व्ही हाय का डिटेक्ट करू शकतो, सगळे फॅसिलिटीज उपलब्ध आहेत.
1: खूप महत्वाचा विषय होता सर आजचा आणि याच्याबद्दल जागरूकता होणं हे खूप गरजेचं आहे, तर त्याचं प्रमाण कितपत आहे असं तुम्हाला वाटतं?
2: नाही, आता गेल्या काही वर्षात एक डिकेडमध्ये 10 वर्षापर्यंत बऱ्याच लोकांनी जागरूकता आलेली आहे की एच आय व्ही म्हणजे काय, आणि बऱ्याच लोकांनी माहिती आहे की ते एक्सेप्टेबल डिसीज झालेले आहे. म्हणजे अगोदर एच आय व्ही म्हणत होतं, आता नाव आता आम्ही एच आय व्ही म्हणत नाही, पीपल लिव्हिंग विथ एच आय व्ही. आता त्याला एड्स झाले असं मी कधी ऐकत नाही, कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रोग्राम लॉन्च केलेले आहेत, तिथे प्रत्येक तालुका लेवलमध्ये प्रत्येक ऍडव्हर्टाईजमध्ये बस स्टँडवर जे कॉन्डम प्रोडक्शन प्रोग्राम सुरू आहेत, कॉन्डम प्रोटेक्शन प्रोग्राम सुरू आहेत टी व्ही मोबाईल ह्या ॲपमुळे, आणि बरेच लोक एज्युकेट झाल्यामुळे ते ऑनलाईन व्हॉट्सअप इन्स्टावर ते प्रिकॉशन कसं घ्यायचं आहे, आपलं सेफ्टी कसे आहेत, बऱ्याच लोकांनी माहीत असल्यामुळे एच आय व्हीचा इन्सिडन्स फार कमी झालेला आहे. एड्स तर आम्ही आता बघतच नाही जास्त करून.
1: कार्यक्रमाच्या शेवटी सर आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज देऊ?
2: की ज्या लोकांना एच आय व्ही झालेला आहे त्याने बिलकुल घाबरायचं नाही, चांगले चांगले ट्रीटमेंट उपलब्ध आहेत गव्हर्नमेंट सेटअपमध्ये लॉंग रन बेसिस. पुढच्या 2 वर्षात जी मी 20 वर्षापूर्वी बघत होतो एच आय व्ही, आता तसं राहिलं नाही का, तर चांगले ट्रीटमेंट आहे, पुढे पण चांगले ट्रीटमेंट येऊ शकते. आणि काही युवा पिढीला किंवा काही जणांनी ज्यांना एच आय व्ही नाही किंवा असं त्यांना काही वेळेला हाय रिस्क बिहेवियर थॉट्स येतात, त्यांनी सेफ्टी प्रोकार युज करायचं, सेफ्टी प्रोफाईल युज केलेलं कधीही उत्तम असतं, अँड ट्राय टू अवॉइड गोइंग इन टू द हाय रिस्क प्लेस.
1: थँक्यू सो मच सर या महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल. वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू पे आप ट्यून है और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज.
3: Mr. Modi added that every Indian is working with a commitment to making India Viksit Bharat by 2047, and to achieve this, the country is investing in several sectors. The Prime Minister highlighted that new employment opportunities are being created for the youth of the country.
4: Aaj har Bharatiya ek bade sankalp ke saath aage badh raha hai. Ye sankalp 2047 tak Viksit Bharat ke nirmaan ka sankalp hai. इस लक्ष्य की प्राप्ति के लिए आज देश अलग अलग सेक्टर्स में निवेश कर रहा है और इस निवेश से देश के युवाओं के लिए रोजगार के लाखों नए अवसर बन रहे हैं, जिसे आज भारत में सेमीकंडक्टर मैन्युफैक्चरिंग की पूरी सप्लाई चेन तैयार की जा रही है.
3: The Prime Minister encouraged the new appointees to make the most of the iGOT Karma Yogi platform, noting that it would help them grasp their responsibilities with ease. Mr. Modi expressed confidence that these new appointees would contribute to the nation's progress and that their work and decisions would play a key role in realizing the vision of Viksit Bharat. In Rajasthan, employment fairs were organized in Jaipur, Jodhpur, Ajmer and Bikaner, where appointment letters were distributed to more than 1,100 youths. Railway Minister Ashwini Vaishnaw attended the state-level Rozgar Mela held in Jaipur. Addressing the gathering, Mr. Vaishnaw said that recruitment for more than 1,60,000 posts in the railways is currently underway, with over 4 crore candidates participating in the process. He said that earlier, recruitment procedures used to take several years to complete, causing delays for job aspirants. However, with the introduction of the annual recruitment calendar system, efforts are now being made to complete the process within a fixed time frame.
5: Railway mein aaj kareeb kareeb 1 lakh
6: work is currently underway for approximately 1,60,000 recruitments. You must be aware that previously recruitment used to come out once every 8 to 10 years or once every 4 to 5 years. That was the era of the Congress during the time of the UPA. When Modi ji took responsibility, he compressed that time, and after that, some time ago, an annual calendar system was introduced and a clearly defined timetable was made.
5: Annual calendar ki vyavastha ki.
3: In Punjab, the 19th Rozgar Mela was organized at 2 places, including Rail Coach Factory RCF Kapurthala and Patiala Locomotive Works Patiala today, where appointment letters to 281 new beneficiaries were distributed. at RCF Kapurthala, Union Minister of Petroleum and Natural Gas Hardeep Puri, while presiding over the program, said that the Rozgar Mela has become a powerful national institution which ensures transparency and merit-based time-bound recruitment.
7: ये हमारा देश भर में रोजगार मेला ये एक पावरफुल नेशनल इंस्टीट्यूशन बन गया है जो इंश्योर करता है ट्रांसपेरेंसी मेरिट बेस्ड और टाइम बाउंड रिक्रूटमेंट के लिए मोर देन 5 लाख यंग इंडियंस हैव ऑलरेडी बीन ट्रेन्ड इन आर्टिफिशियल इंटेलिजेंस इंटरनेट ऑफ थिंग्स इंडस्ट्री 4.0 जॉब रोल्स एज डेटा इंजीनियर्स मशीन लर्नर्स लर्निंग इंजीनियर्स क्लाउड स्पेशलिस्ट एंड सोल्यूशन आर्किटेक्ट्स India is preparing our young people to provide leadership in that area.
3: Union Minister of State for Parliamentary Affairs and Information and Broadcasting, L. Murugan, has said that the government is committed to realizing the vision of Vikasit Bharat by 2047. Addressing the Rozgar Mela at ICF Chennai, he said that under the leadership of Prime Minister Narendra Modi, the country is witnessing rapid growth in infrastructure, digitization, employment opportunities and ease of doing business. Dr. Murugan said that the centre has so far provided 12 lakh jobs, fulfilling the assurance given by the Prime Minister. He said the government's success is driven by the mantra of reform, perform and transform. He urged the citizens to stay informed about various welfare schemes and programs of the government. We spoke to some of the beneficiaries who were given appointment letters at today's Rozgar Mela.
8: My name is Sakshi Verma and I'm from Raipur, Chhattisgarh. And I'm very grateful to ICF and PM Narendra Modi and Government of India that I get this opportunity through cultural quota. As a classical dancer, we get this job is very difficult and I'm very grateful to them. So thank you, ICF.
9: My name is Santakishore. I'm from Trivandrum, Kerala. I wrote this exam some years back, but now I got posted and now I'm very happy. I thank our central government for providing such an opportunity. I will take this not only as my work but a service to the nation.
10: My name is Tejinder Singh Kanda. I am from Bathinda, Punjab and I am selected for junior associate in State Bank of India. I am so grateful for the central government giving me the opportunity to serve the nation.
3: This is Akashvani giving you the news. For quick news updates round the clock, follow us on our X handle at AIR News Alerts. And for details of stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and download News on AIR app. Bihar Chief Minister Samrat Chaudhary has announced that 1 lakh teachers will be recruited in the state over the next 5 years. During a high-level review meeting of the Education Department, the Chief Minister directed the officials to ensure the recruitment of at least 20,000 teachers every year. He said that the notification for teacher appointments will now be issued annually in the month of July to streamline the recruitment process. Meanwhile, Education Minister Mithilesh Tiwari said that the Chief Minister's announcement has ended the uncertainty surrounding the fourth phase of the teacher recruitment examination, TRE4. He informed that the Education Department will soon assess vacant teaching posts and send a fresh requisition for further recruitment. The Bihar government has announced free travel on state-run buses for all students appearing for the NEET UG re-examination scheduled on June 21. In a social media post, Chief Minister Samrat Chaudhary said all NEET candidates in the state will be allowed to travel free of cost on government buses. The Chief Minister also appealed to district administrations, temples and non-governmental organizations to help arrange drinking water and sattu, a flour made from dry roasted pulses and cereals for students and their parents at bus stands, railway stations and other major locations. The Central Board of Secondary Education, CBSE, has extended the last date for obtaining scanned photocopies of answer books for Class 12 board examinations by one more day until tomorrow. Earlier, the deadline was today. The CBSE said the decision was made after its website experienced unprecedented traffic over the past few days, along with several attempts of unauthorized interference, making it prone to disruptions. The board informed that the students will have up to 2 days to apply for the next stage of verification of marks or re-evaluation after receiving the scanned copy of their answer books. The CBSE has advised candidates to make use of the extended timeline and complete the process accordingly. U.S. Secretary of State Marco Rubio arrived in Kolkata this morning on a 4-day visit to India. This is his maiden visit to India, marking an important step towards strengthening bilateral ties and expanding cooperation in trade, defense, energy security, technology, and Indo-Pacific strategy. U.S. Ambassador to India Sergio Gore received Mr. Rubio at the Kolkata airport. Soon after his arrival, the U.S. Secretary of State visited Mother House, the headquarters of St. Teresa's Missionaries of Charity, and the children's home in the city. Secretary Rubio will call on Prime Minister Narendra Modi in New Delhi today. According to the U.S. ambassador, the upcoming engagements will primarily focus on strengthening cooperation in key strategic sectors, including defense partnerships, advanced technologies, trade ties, and collaboration under the Quadrilateral Security Dialogue Quad framework. Tomorrow, Mr. Rubio will hold talks with External Affairs Minister S. Jaishankar and attend the U.S. Embassy's Independence Day celebrations in the national capital. The World Health Organization WHO has raised the public health risk of the Bundibugyo strain of Ebola in the Democratic Republic of the Congo from high to very high at the national level. WHO Director General Tedros Adhanom Ghebreyesus said the risk is now assessed as very high nationally, high regionally, and low globally. He added that 82 cases and 7 deaths have been confirmed, but the outbreak is likely much larger, with nearly 750 suspected cases and 177 suspected deaths reported so far. The WHO had earlier declared the outbreak a public health emergency of international concern, while clarifying that it is not at the pandemic level. Indian Oil has reassured customers and the general public that there is no overall shortage of petrol and diesel in the country. In a statement, the oil marketing company said that the current situation being witnessed at certain retail outlets is highly localized and temporary in nature, arising due to local demand-supply imbalances and redistribution of sales patterns in select areas. Indraprastha Gas Limited, IGL, increased the price of compressed natural gas, CNG, by 1 rupee today. After the price hike, the new rate for 1 kg CNG in the national capital is 81 rupees and 9 paise. In IPL cricket, Lucknow Super Giants will take on Punjab Kings in Lucknow this evening. The match will start at 7:30 p.m. Last night, Sunrisers Hyderabad defeated Royal Challengers Bengaluru by 55 runs in Hyderabad. The India Meteorological Department, IMD, has issued a red warning for heatwave to severe heatwave conditions over East Uttar Pradesh, East Madhya Pradesh and Vidarbha till tomorrow. According to the IMD, heatwave conditions are expected to persist over large parts of northwest, central and eastern India over the next 6 to 7 days. Now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi distributes over 51,000 appointment letters to new recruits in various government departments, says India is partnering with various countries across the world to provide opportunities, employment and global exposure to youth. Bihar government to recruit 1 lakh teachers in the state over next 5 years. CBSE extends last date for obtaining scanned copies, photocopies of answer books for class 12 board examinations until tomorrow. U.S. Secretary of State Marco Rubio to call on Prime Minister Modi in New Delhi today. WHO raises public health risk of Bundibugyo strain of Ebola in Congo from high to very high. And in IPL cricket, Lucknow Super Giants to take on Punjab Kings in Lucknow this evening. And with that, we end the midday news.
11: आप ट्यून है और अब तक हम सुन रहे थे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज। आप सुनते रहे वेणु धोनी 90.4 FM KLE कनसु।
12: ಬೆಳಗಾವಿಯಾ KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
13: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
12: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
13: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
12: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831 24 86 286.
14: ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಧ ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆ ಪ್ರವೇಶ ಪ್ರಾರಂಭ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಅಂಧ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆಯ ವತಿಯಿಂದ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಧ ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆಯು ದಿನಾಂಕ 29 ಮೇ 2026 ಪ್ರಾರಂಭವಾಗಲಿದೆ. ಅಂಧರಿಗಾಗಿ ಇಲ್ಲಿರುವ ಅತ್ಯುತ್ತಮ ವಸತಿಯುಕ್ತ ಶಾಲೆಯು 1 ರಿಂದ 10ನೇ ತರಗತಿಯವರೆಗಿನ ಅಂಧ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ವ್ಯಾಸಂಗ ಮಾಡಲು ಅವಕಾಶ. ಬಡ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗಗಳಿಂದ ಬಂದ 117 ಅಂಧ ಮಕ್ಕಳು ಇದರ ಪ್ರಯೋಜನ ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಉಚಿತ ಊಟ ಉಪಹಾರ ಔಷಧೋಪಚಾರಗಳನ್ನು ನೀಡಲಾಗುತ್ತಿದೆ. ಬ್ರೈನ್ ಲಿಪಿಯ ಮೂಲಕ ಶಿಕ್ಷಣ, ಶಿಕ್ಷಣದ ಜೊತೆಗೆ ವೃತ್ತಿ ತರಬೇತಿ, ಸಂಗೀತ ತರಬೇತಿ ಹಾಗೂ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ತರಬೇತಿ ನೀಡಲಾಗುವುದು. ಕಳೆದ 38 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಮ್ಮ ಶಾಲೆ SSLC ಪರೀಕ್ಷೆಯ ಫಲಿತಾಂಶವು 100% ಆಗಿದೆ. ಶಾಲಾ ಪ್ರವೇಶ ಪಡೆಯುವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಜನ್ಮ ದಾಖಲಾತಿ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ, 6 ಭಾವಚಿತ್ರಗಳು, ಅಂಧತ್ವದ ಬಗ್ಗೆ ವೈದ್ಯಕೀಯ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಹಾಗೂ ಅಂಗವಿಕಲತೆಯ ಗುರುತಿನ ಚೀಟಿ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್, ತಂದೆ ತಾಯಿಯ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಜೆರಾಕ್ಸ್, ಬ್ಯಾಂಕ್ ಪಾಸ್ಬುಕ್ ಜೆರಾಕ್ಸ್, ಜಾತಿ ಹಾಗೂ ಆದಾಯ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರಗಳೊಂದಿಗೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಧ ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312471482, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448954235.
15: ಕೇಳಿ ಕಾಲೇಜ್ ಆಫ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಅಂಡ್ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ. ಅಡ್ಮಿಷನ್ಸ್ ಓಪನ್ ಫಾರ್ 2026-27. ಬಿ ಕೋರ್ಸಸ್ ಅವೈಲೇಬಲ್: ಸಿವಿಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಮೆಕ್ಯಾನಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಅಂಡ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಅಂಡ್ ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಅಂಡ್ ಡೇಟಾ ಸೈನ್ಸ್. ಪಿಜಿ ಕೋರ್ಸಸ್ ಅವೈಲೇಬಲ್: ಮಾಸ್ಟರ್ಸ್ ಆಫ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಅಂಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಆಫ್ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ಸ್. ದ ಕಾಲೇಜ್ ಇಸ್ NBA ಅಕ್ರೆಡಿಟೆಡ್ ಅಂಡ್ ಹ್ಯಾಸ್ ಬಿನ್ ರೆಕಗ್ನೈಸ್ಡ್ ಬೈ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಟೆಕ್ನಾಲಜಿಕಲ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಆಸ್ ಎ ಮಾಡೆಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜ್. ಕರಿಯರ್ ಅಪರ್ಚುನಿಟೀಸ್: 100% ಪ್ಲೇಸ್ಮೆಂಟ್ ಅಸಿಸ್ಟೆನ್ಸ್ ವಿತ್ ರಿಕ್ರೂಟ್ಮೆಂಟ್ ಸಪೋರ್ಟ್ ಫ್ರಮ್ ಮೋರ್ ದನ್ 50 ಕಂಪನೀಸ್ ಇನ್ಕ್ಲೂಡಿಂಗ್ ಇನ್ಫೋಸಿಸ್, ಟಾಟಾ ಗ್ರೂಪ್ ಅಂಡ್ ವಿಪ್ರೊ. ಸ್ಪೆಷಲ್ ಕೋಚಿಂಗ್ ಇಸ್ ಪ್ರೊವೈಡೆಡ್ ಫಾರ್ UPSC, KPSC ಅಂಡ್ ಗೇಟ್ ಅಲಾಂಗ್ ವಿತ್ ಅಕಾಡೆಮಿಕ್ ವರ್ಕ್ಶಾಪ್ಸ್. ದ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಆಫರ್ಸ್ 500 Mbps ವೈಫೈ, ಅ ವೆಲ್ ಇಕ್ವಿಪ್ಡ್ ಲೈಬ್ರರಿ ಅಂಡ್ ಡಿಜಿಟಲ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಸ್. ಸೆಪರೇಟ್ ವೆಲ್ ಫರ್ನಿಶ್ಡ್ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಆರ್ ಅವೈಲೇಬಲ್ ಫಾರ್ ಬಾಯ್ಸ್ ಅಂಡ್ ಗರ್ಲ್ಸ್. ಕಾಲೇಜ್ ಬಸ್ ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಆರ್ ಅವೈಲೇಬಲ್ ಆನ್ ಮೋರ್ ದನ್ 10 ಮೇಜರ್ ಸರೌಂಡಿಂಗ್ ರೂಟ್ಸ್. ಅಡ್ಮಿಷನ್ಸ್ ಆರ್ ಕಂಡಕ್ಟೆಡ್ ಆಸ್ ಪರ್ ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಆಫ್ ಕರ್ನಾಟಕ ನಾರ್ಮ್ಸ್, CET ಕೋಡ್ E167. ಫಾರ್ ಮೋರ್ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಕಾಲ್ 9483047799 or visit www.klecet.edu.in.
14: ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನೂತನವಾಗಿ ಆರಂಭವಾಗಲಿದೆ ಒನ್ ಲೈಫ್ ಅಂಬಿಕಾ ಇನ್ಫ್ರಾ ಬಿಲ್ಡ್ ಅಂಡ್ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುವ ಒನ್ ಲೈಫ್, ಸುಂದರ ಬದುಕಿನ ಹೊಸ ಆರಂಭ. 20 ವರ್ಷಗಳ ಭರವಸೆಯ ಹೆಸರು ಅಂಬಿಕಾ ಗ್ರೂಪ್ ಈಗ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಜೊತೆಗೂಡಿ ನಿಮಗಾಗಿ ತರುತ್ತಿದ್ದಾರೆ ಬೆಳಗಾವಿಯ ಹೆಮ್ಮೆಯ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್. ಸುಸಜ್ಜಿತ ಜೀವನ ಶೈಲಿಗಾಗಿ ಅತ್ಯಾಧುನಿಕ 2BHK ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗಳು, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಸುಂದರವಾದ ಉದ್ಯಾನವನ, ಲ್ಯಾಂಡ್ಸ್ಕೇಪ್ ಗಾರ್ಡನ್, ಹೈಟೆಕ್ ಜಿಮ್ ಮತ್ತು ಯೋಗ ಕೇಂದ್ರ. ನಗರದ ಪ್ರಮುಖ ಶಾಲೆಗಳು, ಆಸ್ಪತ್ರೆಗಳು ಮತ್ತು ಬಸ್, ರೈಲು, ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣಗಳಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಹತ್ತಿರ. 24/7 ಭದ್ರತೆ ಮತ್ತು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಫೀಚರ್ಸ್, 24/7 ನಿರಂತರ ನೀರಿನ ಸೌಲಭ್ಯ, ಸಂಪೂರ್ಣ ವಿದ್ಯುತ್ ಬ್ಯಾಕ್ಅಪ್, ಪರಿಸರ ಸ್ನೇಹಿ ಮಳೆ ನೀರು ಕೊಯ್ಲು ವ್ಯವಸ್ಥೆ, ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಸುರಕ್ಷಿತ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಆಟದ ಮೈದಾನ, ಪ್ರತಿ ಫ್ಲೋರ್ ಮತ್ತು ಪ್ರವೇಶ ದ್ವಾರದಲ್ಲಿ CCTV ಕ್ಯಾಮೆರಾಗಳು, ವಿಶಾಲವಾದ ಕಾರ್ ಮತ್ತು ಟೂ ವೀಲರ್ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ವ್ಯವಸ್ಥೆ. ಒನ್ ಲೈಫ್ ಅಂಬಿಕಾ ಇನ್ಫ್ರಾ ಬಿಲ್ಡ್ ಅಂಡ್ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಅಂಬಿಕಾ ಪ್ಲಾಟಿನಂ, G5 ಗ್ರೌಂಡ್ ಫ್ಲೋರ್, 9th ಕ್ರಾಸ್, ಭಾಗ್ಯನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08314069685, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7760477279. ನಿಮ್ಮ ಕನಸಿನ ಮನೆಯನ್ನು ಇಂದೇ ನನಸಾಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ.

अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास।

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: माहेश्वरी अंध मुलामुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 27 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते दहावी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595. बेळगावचा नवा मानाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
2: KLE Technological University, Belagavi. 2026-27 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ. ಡಾಕ್ಟರ್ ಎಂ ಎಸ್ ಶೇಷಗಿರಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ಬೆಳಗಾವಿ. KCET ಕೋಡ್ E036, ಕಾಮೆಡ್ ಕೆ ಕೋಡ್ E065. 2025-26 500ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ನೇಮಕಾತಿ ಆಫರ್ಗಳು ಲಭಿಸಿವೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಾರ್ಷಿಕ 16 LPA ವರೆಗಿನ ಗರಿಷ್ಠ ಪ್ಯಾಕೇಜ್ ದೊರೆತಿದೆ. 150ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಅನುಭವಿ ಶಿಕ್ಷಕರು ಹಾಗೂ 50ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಪದವೀಧರರಿದ್ದಾರೆ. ಸುಸಜ್ಜಿತ ಲರ್ನಿಂಗ್ ಫ್ಯಾಕ್ಟರಿ, ಟಿಂಕರಿಂಗ್ ಲ್ಯಾಬ್ ಮತ್ತು ವೈಫೈ ಸಹಿತ ಹಾಸ್ಟೆಲ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ. ಬಯೋಮೆಡಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಕೆಮಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಸಿವಿಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ UG ಕೋರ್ಸ್ಗಳು, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ AI, ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಅಂಡ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್, ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ಅಂಡ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್, ಮೆಕ್ಯಾನಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, BCA, MCA, MBA ಮತ್ತು MTech ಇನ್ ಸ್ಟ್ರಕ್ಚರಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಸಿವಿಲ್ ಲಭ್ಯವಿದೆ. ಇನ್ಫೋಸಿಸ್, ಜುನಿಪರ್ HPE, ಫೆಡರಲ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಮತ್ತು ಬೋಶ್ ನಂತಹ 60+ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಕಂಪನಿಗಳು ಭೇಟಿ ನೀಡುತ್ತವೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 0831-244-0322 ಅಥವಾ www.kletech.ac.in ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ. ಚಿಕ್ಕೋಡಿಯಾ KLE ಕಾಲೇಜ್ ಆಫ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಅಂಡ್ ಟೆಕ್ನಾಲಜಿ KLECET 2026-27 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ. BE ಕೋರ್ಸ್ಗಳು ಸಿವಿಲ್, ಮೆಕ್ಯಾನಿಕಲ್, ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಅಂಡ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಮತ್ತು ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಹಾಗೂ ಡೇಟಾ ಸೈನ್ಸ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಲಭ್ಯ. PG ಕೋರ್ಸ್ಗಳು MBA ಮಾಸ್ಟರ್ ಆಫ್ ಬಿಸಿನೆಸ್ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಮತ್ತು MCA ಮಾಸ್ಟರ್ ಆಫ್ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಪದವಿಗಳು ಲಭ್ಯ. MBA ಮಾನ್ಯತೆ ಪಡೆದಿದ್ದು VTU ಮಾಡೆಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜ್ ಎಂದು ಗುರುತಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಉದ್ಯೋಗಾವಕಾಶ 100% ಪ್ಲೇಸ್ಮೆಂಟ್ ನೆರವು ಮತ್ತು ಇನ್ಫೋಸಿಸ್, ಟಾಟಾ, ವಿಪ್ರೋದಂತಹ 50 ಹೆಚ್ಚು ಕಂಪನಿಗಳಿಂದ ನೇಮಕಾತಿ. UPSC, KPSC, ಗೇಟ್ ಮತ್ತು ಶೈಕ್ಷಣಿಕ ಕಾರಾಗಾರಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ತರಬೇತಿ ನೀಡಲಾಗುತ್ತಿದೆ. ಕಂಪ್ಲೀಟ್ ವೈಫೈ ಕ್ಯಾಂಪಸ್, ಸುಸಜ್ಜಿತ ಗ್ರಂಥಾಲಯ ಮತ್ತು ಡಿಜಿಟಲ್ ತರಗತಿಗಳಿವೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕವಾದ ಸುಸಜ್ಜಿತ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ. ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ 10 ಹೆಚ್ಚು ಪ್ರಮುಖ ಮಾರ್ಗಗಳಲ್ಲಿ ಕಾಲೇಜ್ ಬಸ್ತು ಸೌಲಭ್ಯವಿದೆ. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ನಿಯಮಗಳ ಅನ್ವಯ ಪ್ರವೇಶಾತಿ ನಡೆಯುತ್ತಿದೆ. CET ಕೋಡ್ E167. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 9483047799 ಅಥವಾ www.kleceet.edu.in ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: गेली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: ಆರೋಗ್ಯದ ಹಾದಿಗೆ ಆಸರೆಯು ನಾವು, ವೈದ್ಯಕೀಯ ಲೋಕದ ಹೆಮ್ಮೆಯು ನಾವು. ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ವೃತ್ತಿ ಬದುಕಿಗೆ ನಾವೇ ಸಾರಥಿ. BPT ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. ಗೌರವದ ವೃತ್ತಿ ಸೇವೆಗೆ ಇದೇ ಸ್ಫೂರ್ತಿ. KLE ಸಂಸ್ಥೆಯ ಜೊತೆಗೆ ಬೆಳಗಲಿ ನಿಮ್ಮ ಕೀರ್ತಿ. KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kaher.edu.in. KLE ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगावी, ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगावी, KCET कोड E036. मोर दॅन 500 प्लेसमेंट ऑफर्स वर रिसीव्ड इन 2025-26. स्टुडंट सिक्युअर्ड अ हायेस्ट एन्युअल पॅकेज ऑफ अप टू 16 लाख पर एनम. द युनिव्हर्सिटी हॅज 150+ एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी मेंबर्स अँड 50+ डॉक्टरल डिग्री होल्डर्स. वेल इक्विप्ड लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब अँड वायफाय एनेबल्ड हॉस्टेल फॅसिलिटीज आर अवेलेबल. UG कोर्सेस, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल engineering, computer science and engineering, AI, electronics and communication engineering, electrical and electronics engineering, mechanical engineering, BCA, PG courses, MCA, MBA and M.Tech in structural engineering, civil. 60+ companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information, call 0831-244-0322 or visit www.kletech.ac.in.
0: माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 27 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ, पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UD ID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगावी येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: KLE Pharmacy College Belgaum शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 हून अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000 हून अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kle.farm.edu.

3 0 6 5. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831244032 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

बेळगाव मधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्प दरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.